ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना त्यांचा हा जो यशाचा मार्ग असतो ते आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि आपण याच पद्धतीनं ही प्रेरणा घेत असतो त्यांच्या या अनुभवातून। तेव्हा आज आपण याच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री किशोर दिगंबर कांबळे यांना। ते मूळतः राहणारे औसा येथील आहेत, औसा जिल्हा लातूर येथील। त्यांनी 2011 साली IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतलेली आहे। ते सध्या धाराशिव इथेच आपल्या जिल्हा पोलीस मुख्यालय जे आहे त्या ठिकाणी वायरलेस सेक्शनमध्ये ते कार्यरत आहेत ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून। पण त्याच्या अगोदर त्यांनी 5 वर्षे लेक्चरशिप पण केलेली आहे पॉलिटेक्निकला, तेही आपण समजून घेणार आहोत आणि एकूणच त्यांची जर्नी कशी आहे ते आपल्याला ऐकायला निश्चितच आवडणार आहे। तेव्हा किशोरजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: ठीक आहे, धन्यवाद सर।
1: जसं की मी आता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, आम्हाला तर खूप अमेझिंग ही गोष्ट वाटते की तुम्ही IT आणि 2011 तुम्ही हे असताना म्हणजे पासआउट असताना इंजिनिअरिंगमधले सध्या ASI म्हणून काम करता याच्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये, तर हे एक अमेझिंग गोष्ट आहे। पण मला एक सांगा की 2011 तुम्ही तेरणा अभियांत्रिकीच्या कॅम्पसमध्ये प्रथमतच येत आहात।
2: हा, तर 2011 पासआउट झालेलं आम्ही, तर त्यावेळेस कॉलेज आणि ह्यावेळेच्या कॉलेजमध्ये खूप डिफरन्स आहे आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आली सुरुवातीला गेटमधून येताना।
1: कशाची पॉझिटिव्ह एनर्जी?
2: म्हणजे आपण ह्या ठिकाणी आपल्या जवळपास एक 3-4 वर्ष स्पेंड केले आहेत आपल्या लाईफचे, त्यामुळे गेटमध्ये एंट्री केल्यास एक पॉझिटिव्ह वाईब्स आली आहे आणि एक अचानक त्यावेळेस काळ आठवला आम्हाला आमचा 2009-10-11 जे आम्ही केले होते आमचे फ्रेंड सर्कल वगैरे, आणि मी तर म्हणतो की प्रत्येकाने आपल्या कॉलेजमध्ये जाऊन भेटावे ॲज ए ॲल्युमिनी म्हणून। म्हणजे आपले एक आठवणे जे आहेत त्या आठवणीला एक उजारा किंवा एक आपला एक इन्स्पायरेशन मिळतं त्या कॉलेजमधून की आपण कशी त्या लाईफ स्पेंड केली वगैरे काय। त्यामुळं सहज मित्राला माझा लक्ष्मण कांबळे सोलापूरून आला, तो म्हणला की चला आपल्या कॉलेजवर जाऊन भेटून येऊ। मग आज सुट्टी पण होते लक्ष्म्याची, त्यामुळे योगायोगाने चांगला दिवस म्हणून आम्ही आलो खास आवर्जून कॉलेजला भेटण्यासाठी। आता आमचे शिक्षक वगैरे त्यावेळेस आहेत काही जण, त्यांना पण भेटून जायचं होतं, पण योगायोगाने आम्हाला पण हे छान वाटले आयडिया हे FM आपल्या कॉलेजमध्ये जे FM चालू झालं आहे 90.4 FM हे सुरुवात 3 वर्षापासून आहेत म्हणला तुम्ही, त्यामुळं मस्त वाटलं आम्हाला। पण त्यावेळेस जर असतं तर आणखीन छान वाटलं असतं, आमच्या वेळेस जर झालं असतं तरी।
1: तुम्हाला काय पार्टिसिपेट करता
2: पार्टिसिपेट करायला असतं, आमचे जे काय शेअर आहेत किंवा थॉट्स जनतेसमोर गेले असते, पण मस्त वाटत आहे आता पण कॉलेजमध्ये येऊन।
1: तुम्ही 2011 पासआउट झाला म्हणजे 2007 ऍडमिशन घेतलेलं असणार आहे?
2: हा, 2007-08 घेतलेलं,
1: 8-8 म्हणजे तुमचं काय डायरेक्ट सेकंडरी?
2: डायरेक्ट सेकंडरी ऍडमिशन
1: होतं। अगोदर पॉलिटेक्निक?
2: अगोदर पॉलिटेक्निक डिप्लोमा केला होता लातूरला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूरमध्ये PLGPL डिप्लोमा केला आणि त्यानंतर लातूर डिस्ट्रिक्ट असल्यामुळं मला बाहेर जायचं नव्हतं आणि माझे फ्रेंड्स पण होते इथे तेरणाला आणि सांगितले की तेरणा कॉलेज चांगलं आपलं मस्त, आणि त्यावेळेस कॅम्पस वगैरे चांगले, रिक्रुटमेंट वगैरे चांगली होती, त्यामुळे मी एकच ऑप्शन दिले कॅप थ्रू फॉर्म होता तेरणा कॉलेज आणि IT आणि कम्प्युटर दोनच ब्रँच, बस दुसरा कुठला फॉर्म बस भरायला म्हणजे ऑनलाईनमध्ये ऑप्शन दिले नाही आणि पहिल्याच लिस्टमध्ये लागून गेले तेरणा।
1: अच्छा,
2: कारण मला बाहेर कुठे जायचं नव्हतं जीएसटी
1: सोडून। डायरेक्ट इथं सेकंड इयरला?
2: डायरेक्ट सेकंड इयरला आलो तिथे।
1: अच्छा अच्छा, मग पॉलिटेक्निक केल्यानंतर कधी असा जॉबचा नाही विचार केला होता का डिग्री?
2: कारण कम्प्युटर फील्डमध्ये ऍक्च्युली डिप्लोमावर जॉब भेटत नाही आणि जरी भेटले तर असं त्या लेवलचे स्केल किंवा पेमेंट नाही भेटत, म्हणून त्यासाठी डिग्री करणे कंपल्सरी आहे।
1: अच्छा,
2: म्हणून डिग्री करण्यासाठी मग खास ऍडमिशन घेतली इथे।
1: तुम्ही ज्यावेळेस इथं डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं, डिग्री सुरू केली, तुमचे मित्र पण इथं होते असं तुम्ही म्हटलात?
2: हा, मित्र म्हणजे आमच्या कॉलनीमधले मित्र होते पण सिनियर होते इलेक्ट्रॉनिक्सला वगैरे।
1: अच्छा, मग तुमचं इथलं एज्युकेशन कसं सुरू झालं? तुमचं इतर पॉलिटेक्निकचा बॅकग्राऊंड होता समजा, पण इथं तुम्ही जे तुमचं दररोजचं रेग्युलर स्टडीचा विषय असेल, अकॅडमिकचा असेल, ते कसं राहिलं ते सांगा।
2: आपण सुरुवातीला आम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर मग इथं हॉस्टेल आहे, हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं, मिळून गेलं आणि डायरेक्ट सेकंडरीला असल्यामुळं जे काय सब्जेक्ट आहेत सेकंडरीला ते ऑलरेडी आम्हाला पॉलिटेक्निकमध्ये झालेच होते, त्यामुळे डायरेक्ट सेकंड इयरचं जे का पहिलं इयर आहे सेकंड इयर म्हणजे त्यामध्ये काही अडचण आली नाही, म्हणजे अभ्यास अभ्यास न करता आमचं सेकंडरी असंच गेलं, कारण ते सब्जेक्ट होते. फक्त आम्हाला ते थोडं रिफ्रेशमेंट करायचे होते नॉलेज आणि होऊन गेलं. फक्त की मॅथमॅटिक्सला थोडा प्रॉब्लेम आला. मॅथमॅटिक्ससाठी ट्युशन लावलं आम्ही, तर मसलेकर सर म्हणून होते, मस्त शिकवत होते ते. मग त्यांच्याकडे ट्युशन लावून ते M4 M3 वगैरे काय ते काढून घेतली आणि त्यामुळे डिग्रीचे सेकंड इयर झालं. थर्ड इयरला तर काय आवश्यकता नाही मॅथ्सची, फक्त आम्हाला मॅथ्स थोडा सब्जेक्ट हार्ड वाटायचा. नंतर बाकी लँग्वेज होते, लँग्वेज तर काय मग असेच होऊन गेले, मस्त होते.
1: अच्छा, मग हे तुमचे 3 वर्ष कम्प्लीट होत असताना तुम्ही स्वतः काही असा विचार केला होता का की तुम्ही एकतर आय टी बॅकग्राऊंडहून आला होतात, आय टीमध्येच तुम्ही इथं ॲडमिशन घेतलेलं होतं, तर मग तुम्हाला असं काही डोक्यामध्ये होतं का की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे, काय असं काही पुढचं करिअरच्या संदर्भामध्ये तुम्ही काय असं डोक्यामध्ये ठेवलेलं?
2: हा, हे महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण डोक्यामध्ये आता आय टी करत आहे म्हणलं तर डोक्यामध्ये फक्त एकच होते की आपल्याला आय टीमध्ये जॉब करायचा, आय टी कंपनीमध्ये. पण योगायोगानं आमची पास आउट झाली 11 आणि त्यावेळेस एक आर्थिक मंदी म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये कमी जॉब मिळायचे, रिसेशन जे आहेत त्यांनाच काढत होते. मग त्यामुळं रिसेशन पण आलं आहे आणि सॉफ्टवेअरमध्ये जॉब नाही. मग आता आपण जॉबलेस राहण्यापेक्षा कुठेतरी आपलं करिअरचे स्टार्टअप करावे म्हणून एक योगायोगानं लातूरमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजवर इंटरव्ह्यू चालू होते, विलासराव देशमुख पॉलिटेक्निक कोळपा, जे सध्याचं MDA कॉलेज आहे, MDA. मग त्या कॉलेजला जाऊन इंटरव्ह्यू दिले मी, मग इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन वगैरे झालं. मग आता एक करिअर चालू करण्यासाठी मी पॉलिटेक्निकला ॲज अ लेक्चर म्हणून जॉईन केलं, कुठे विलासराव देशमुख कॉलेज कोळपा. आता सध्या नाव बदललेलं आहे कॉलेज, MDA झालेलं आहे. मग त्यामध्ये लेक्चर म्हणून जॉब भेटला. माझा जॉबलेस राहण्यापेक्षा गुड जॉब नथिंग काहीतरी असण्यापेक्षा ठीक आहे म्हणून मी सिलेक्ट केला तो. आणि माझे बरेच मित्र गेले पुण्याला, कोण कोर्स केले सॉफ्टवेअरमध्ये, काही जणांना भेटले पण जॉब, पण सॅलरी अशी कमी जास्त होते, म्हणजे आय टीच्या रिलेटेड सॅलरी एकदम फार कमी होते. नंतर मग मी लेक्चरमध्ये कंटिन्यू केले, नंतर मग माझ्याकडे जिम्मेदारी वाढत गेली आणि HOD हेड ऑफ डिपार्टमेंट केले मला तिथेच. त्यामुळं म्हणजे कसं सोडता आलं नाही ते लवकर. मित्र म्हणत होते ये इकडे पुण्याला, ये आपण आणखीन IIT निघाले तर रिक्रुटमेंट, ये लवकर. पण इकडे HOD भेटल्यामुळे सोडता आलं नाही लवकर.
1: मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी. ते मूळतः राहणाऱ्या औसा येथील आहे, जिल्हा लातूर. 2011 IT ब्रँचमधून त्यांनी इंजिनिअरिंग, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. सध्या ESI म्हणून कार्यरत आहेत आणि धाराशिव येथील पोलीस मुख्यालयामध्ये त्यांची पोस्टिंग आहे. तेव्हा आपण याविषयी पण जाणून घेणार आहोत. म्हणजे तुमचं सगळं लेक्चरशिप वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं, सगळा विषय होता, मग अचानकच असिस्टंट सब इन्स्पेक्टर होणं किंवा या डिपार्टमेंटमध्ये वायरलेस सेक्शन असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये, हा कसा योग आला ते सांग.
2: आता पहिली गोष्ट, जी लेक्चरशिप होती ती एकतर परमनंट नव्हती, कारण पॉलिटेक्निकला कसं प्रायव्हेट पॉलिटेक्निक कॉलेज होतं आणि त्या ठिकाणी जर स्टुडंटचं जर ॲडमिशन जर फुल असेल तर मग ते सॅलरी वगैरे दरवर्षी इन्क्रीमेंट जे असते ते इन्क्रीमेंट करायचे किंवा डायरेक्ट काय करायचे ते टर्मिनेट करायचे, म्हणजे शिक्षक काढायचे आणि दुसरे नवीन भरायचे कमी सॅलरीवाले. मग ही ट्रेंड होता प्रायव्हेट पॉलिटेक्निकचा. मग मित्रांनो म्हणलं आता आपल्याला पॉलिटेक्निक राहण्यापेक्षा आपण काय करू, गव्हर्नमेंटमध्ये पण भरपूर जॉब्स निघायचे त्यावेळेस 12-13 आपण करू म्हणले गव्हर्नमेंटची तयारी. मग त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट येथे सोडून दिलं पॉलिटेक्निक कॉलेज आणि गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन केलं. आणि इन बिटवीन एक जवाहर नवोदय विद्यालय म्हणून आहे, जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्कूल असतं, जवाहर नवोदय विद्यालय, त्या विद्यालयामध्ये पण आम्ही इंटरव्ह्यू दिला आणि तिथं पण सिलेक्शन झालं योगायोगानं. तर मधले 2 वर्ष मी जवाहर नवोदय विद्यालय बीड आणि जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग ह्या ठिकाणी मी ॲज अ टीचर, कम्प्युटर टीचर म्हणून जॉब केला आहे. आणि नंतर मग हा जो आहे
1: गव्हर्नमेंट जॉब होता
2: तो पण गव्हर्नमेंट पण कॉन्ट्रॅक्ट बेस,
1: बरं,
2: 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट ॲज अ कम्प्युटर टीचर, जे जवाहर नवोदय विद्यालय बीडला केलं 1 वर्ष 2015 आणि 2016 केलं 2016 सिंधुदुर्ग, JNU सिंधुदुर्ग. मग 2016 हे ॲड निघाले. मग सिंधुदुर्गला असताना मित्रांना फोन केला, असे असे ॲड निघाले आहे आणि आपल्या डिप्लोमा बेसवर महाराष्ट्र पोलीसमध्ये डायरेक्ट ESI म्हणजे 1 स्टार ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर मिळणार, मग तू भरणार आहे का फॉर्म? मग आम्ही दोघांनी पण भरलो फॉर्म. मग फॉर्म भरल्यानंतर मग एक्झाम झाली आणि आमचं नॉलेज पण होतं प्रिव्हियस, एक्झाम पण झाली, फिजिकल झाले आणि योगायोगानं आपलं सिलेक्शन झालं.
1: याच्यामध्ये पण फिजिकल वगैरे?
2: हां, फिजिकल होते.
1: अच्छा, तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हटल्यामुळे तुमचं कॉम्प्युटरचं बॅकग्राऊंड, एज्युकेशनचं डिग्री म्हटल्यामुळे असा काही विषय नव्हता?
2: नाही, हे पोस्ट आहे ती डिप्लोमा.
1: अच्छा,
2: डिप्लोमा बेस्ड पोस्ट होती आणि एक्झामचा पॅटर्न आपला जो MPSC रिलेटेड आहे तोच मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण गणित बुद्धिमत्ता आहेच, पण ते आम्ही डिप्लोमाचं पॉलिटेक्निक लेक्चरशिप सोडल्यानंतर काही एक वर्ष तयारी केली होती MPSC ची, ते आम्हाला कुठेतरी फायद्याचे झाले ह्या एक्झामसाठी. मग त्यामुळे योगायोगानं इकडे वायरलेस सेक्शनमध्ये आज ASI परीक्षा दिली आणि इकडे सिलेक्शन झालं. मग 2017 मी जॉईन केलं.
1: 2017 अच्छा बरं. मग आता हे 2017 जॉईन केल्यानंतर तुमची पहिली पोस्टिंग कुठे झाली आणि मग ते जॉबचं प्रोफाईल कसं होतं तुमचं?
2: हा तर 2017 हे वायरलेस सेक्शन आहे, पुण्याला याचे हेडक्वार्टर आहे, म्हणजे ह्याची रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती पुण्यावरून होते, सगळे पोस्टिंग पण पुण्यावरूनच होते. मग आमचे फिजिकल पण पुण्यामध्ये झालेलं आहे. मग पहिली पोस्टिंग भेटली मला बीडला, SP ऑफिस बीड. मग ठीक आहे, मग आपला गव्हर्नमेंट जॉब भेटला आहे, मेन सॅटिस्फॅक्शन होते गव्हर्नमेंट जॉब. आज पण गव्हर्नमेंट जॉबला एक इज्जत मिळते, मग ती कुठल्या का पोस्टवर असणार. मग त्यावेळेस गव्हर्नमेंट जॉब भेटला म्हणून आणि योगायोगानं सॉफ्टवेअरमध्ये पण भरपूर निघाले होते ओपनिंग, आणि इकडे गव्हर्नमेंट जॉब पण सिलेक्शन झालं आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पण माझे झाले होते. पण मित्रांना सांगितलं की आज आम्ही चर्चा केली घरी फॅमिलीसोबत, नंतर मित्रासोबत म्हणले की गव्हर्नमेंट जॉब जॉईन कर, सिक्युरिटी ह्याच्यामध्ये मेन रिझन आहे सिक्युरिटी. मग मी जॉईन करून टाकलं बीडला, पहिली पोस्टिंग बीड होती, SP ऑफिसला बीड. पण ह्याच्यामध्ये मेन वर्क आहे टेक्निकल वर्क आहे आमचं, ॲसिस्टंट सब इन्स्पेक्टर वायरलेस सेक्शन आहे. SP ऑफिसला प्रत्येक एक वायरलेस सेक्शन असतं. मग तिथं जे काय टेक्निकल जॉब आहे तो टेक्निकल जॉब होता, म्हणजे आमची सर्व्हिस पोलीस प्रशासनाला आहे, पब्लिकला नाही. म्हणजे पोलीस प्रशासनाला जे काय टेक्निकल असिस्टंट लागते, जसे की वॉकीटॉकी आहे त्यांच्याकडे कम्युनिकेशन साठी, मग वॉकीटॉकीची प्रोग्रामिंग आले, एक सेट असतो प्रत्येक पोलीस स्टेशनला, तो सेटचं एक मंथली जे काय मेंटेनन्स असतं किंवा सेटचं जे काय प्रोग्रामिंग ते आमच्याकडूनच होते. आणि जर कुठे VIP मुवमेंट असेल काय असेल तर त्यांच्या सभेमध्ये एक कम्युनिकेशन करून दिलं तेवढ्यामध्ये. म्हणजे सर्व टेक्निकल वर्क असल्यामुळे एक इंटरेस्टिंग जॉब होता आणि प्रोफाईल रिलेटेडच. आता आमचं IT झालं आहे, ती सेट प्रोग्रामिंग किंवा नंतर VC व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर चालू आहे सध्या, नंतर CCTV असेल किंवा नंतर सायबर वगैरे, त्यामुळे टेक्निकल जॉब असल्यामुळे जॉईन केले. आणि एक आनंद भेटला, कारण कसं टेक्निकलमध्ये झालेलं एज्युकेशन आणि जॉब पण टेक्निकल, त्यामुळे थोडं ॲडजस्ट व्हायला काही वेळ लागला नाही. आणि 2017 जॉईन केलं मी बीडला, आणि नंतर जस्ट आता धाराशिवला 2022 ट्रान्सफर होऊन आलेला आहे, ऑक्टोबर 2022 धाराशिव.
1: बरं, मग आता ज्यावेळेस तुम्ही हे असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून, आम्ही तर आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणलं तर ड्रेस घालणं आणि पब्लिक सर्व्हिसमध्ये जाणं असा तो आम्ही समजत होतो, पण तुम्ही हे वायरलेस सेक्शनमध्ये असताना मग तुमचे असे अनुभव कसे असतात? म्हणजे कारण आता बघा, तुम्ही 2011 पासआउट झाला, 2016 तुम्ही 17 जॉईन झालात असं म्हटलात, जवळपास ह्याच्यामध्ये आता 7-8 वर्ष गेलेली आहेत, तर टेक्नॉलॉजीमध्ये काही चेंज आलेला आहे का? कारण आता मोबाईल पण आहे सगळं आहे का, ही टेक्नॉलॉजी वेगळीच आहे तुम्ही ज्याला डील करतायत ते?
2: हा तर टेक्नॉलॉजीमध्ये हे बरोबर प्रश्न आहे की गव्हर्नमेंटमध्ये टेक्नॉलॉजी येण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे आपल्याकडे कसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी आली की लगेच ती अडॉप्ट करतात प्रायव्हेट सेक्टर, त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर आज जरा एक चांगल्या पोझिशनला आहे. आणि गव्हर्नमेंटमध्ये टेक्नॉलॉजी येण्यासाठी थोडा वेळ लागतो. मग आपल्याकडे फक्त अगोदर अॅनॉलॉग होतं, मी ज्यावेळेस 2017 जॉईन झालो त्यावेळेस अॅनॉलॉग सिस्टीम होती, म्हणजे अॅनॉलॉगवर कम्युनिकेशन होतं. पण सध्या आता डिजिटल आलेलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर पण आता प्रायव्हेट लेवलच्या बरोबरच आहे, म्हणजे गव्हर्नमेंटला पण आता टेक्नॉलॉजीशी अडॉप्ट करणं एकदम म्हणजे गरजेचं झालं आहे ते. कारण जुन्या अॅनॉलॉगवर कम्युनिकेशन एवढं प्रॉपर किंवा एक मश असायचं आवाजामध्ये, त्यामुळे ते बंद झाल्यानं आता सध्या डिजिटल आलं आहे. मग डिजिटलवर एकदम कम्युनिक आपण जसं बोलत आहे समोर तसा आवाज येतो आपल्या ह्याच्यामधून, वॉकीटॉकी असेल किंवा सेटमधून, म्हणजे कम्युनिकेशन पण बदललेलं आहे. आणि अगोदर काय एक VC आता म्हणजे एक अधिकारी आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे काही इन्चार्ज आहेत, तो इन्चार्जला SP ऑफिसला येऊन त्यांची मीटिंग वगैरे व्हायची SP साहेबांसोबत. पण आता ते सध्या थोडं बंद होऊन आता VC वर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एका क्लिकवर जग आहे तसं, म्हणजे एक लिंक तयार करायची प्रत्येक अधिकाऱ्याच्या यांना व्हॉट्सअपला पाठवायची, मग ते डायरेक्ट जॉईन होणार आणि डायरेक्ट VC वरच. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी नवीन आली तसंच पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण ते इम्प्रूव्हमेंट आलेलं आहे, सध्या सर्व जे काय VC वर चालू आहे.
1: अच्छा, तर आम्ही काय पाहायचो की जुन्या काळामध्ये ज्यावेळेस ते ब्लॅक अँड व्हाईट TV वगैरे होते, तर काय असायचं की तिथली जे वायरलेस सिस्टीम असेल किंवा ते असं, तर त्याचं पण कधी कधी कॅच करायचं TV मध्ये, त्या TV मध्ये आवाज यायचा त्या वायरलेस सिस्टीमचा, तर त्यावेळेस ते अॅनालॉग टेक.
2: हा मग त्यावेळेस ते एनकोडिंग नावाचे एक, म्हणजे त्यामध्ये ना सिक्युरिटी आहे, आणि ते अॅनॉलॉगमध्ये तेवढी प्रॉपर सिक्युरिटी वगैरे नव्हती, पण ते डिजिटल जे घेतलेलं आहे आपण, तर डिजिटलमध्ये प्रॉपर एनकोडिंग आहे, सिक्युरिटी आहे, म्हणजे आपला आवाज फक्त त्यांनाच ऐकायला जाईल ज्याच्याकडे किती सिक्युरिटी तो सेट आहे, बाकी कुणीही त्याला डिटेक्ट जरी केला तर त्याला काही संबंध नाही, सगळे इन्क्रिप्टेड.
1: नाही हे जस्ट एक मी कशासाठी सांगितलं, कारण माझं बॅकग्राऊंड पण माझे वडील डिपार्टमेंटला असल्यामुळे आम्ही पोलीस क्वार्टरला राहायचो.
2: ओके ओके.
1: त्या ठिकाणी मग काय ते टीव्ही मध्ये कॅच करायचा तो आवाज.
2: त्यावेळेस कसं ते अॅनालॉग असल्यामुळे ना सिग्नल आले ना त्या सिग्नलचे एन्कोडिंग असे एन्कोडिंग असणार, टेक्नॉलॉजी चेंज झाल्या, सिक्युरिटी फीचर्स ऍड केले आहेत, डिजिटल झाले आहेत, त्यामुळं डाटा वगैरे असं चोरीला जाणे किंवा एक प्रकारे इंट्रोड्यूट करणे एकदम हार्ड आहे. सगळे सिक्युरिटी आहे म्हणजे ह्या वायरलेसमध्ये एवढी सिक्युरिटी आहे ना, तर फ्रिक्वेन्सी पण आहे आणि आपण हे फ्रिक्वेन्सीसाठी पे करतो असं फ्रिक्वेन्सी भेटत नाही आपल्याला. हां म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी आहे कोणी यूज करू शकत नाही, जरी यूज केली तर त्याच्या काही कामाचं नाही, कारण ते एन्कोडिंग वगैरे असते.
1: बरोबर आहे.
2: त्यामुळे आपल्याला हे सेपरेट फ्रिक्वेन्सी असते आणि ती फ्रिक्वेन्सी कोणाला देता येत नाही, लायसन फ्रिक्वेन्सी आपली. त्यामुळे नवीन नवीन सिक्युरिटी वगैरे आलेले आहे.
1: तर मित्रांनो आपण जे चर्चा करत आहोत ते श्री किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी, ते मूळतः राहणारे औसा येथील आहेत. 2011 साली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ITमधून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. सध्या असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून वायरलेस सेक्शनमध्ये धाराशिव पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत. तर हे तुम्हाला विचारण्याचं कारण असं होतं की तुम्ही 2011 ITमधून पासआउट झालात, पुन्हा लेक्चरशिप केली, पुन्हा
2: नवोदयचा
1: सगळा विषय झाला आणि टेक्नॉलॉजी तर डे बाय डे चेंज होतच होती, तर या ठिकाणी असा एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असताना तुम्हाला पण त्या टेक्नॉलॉजीच्या अनुसार अपडेट व्हावं लागतं का, किंवा तुम्ही त्या पद्धतीने स्टडी करता काय असतं नेमकं?
2: नाही नक्कीच, कारण टेक्नॉलॉजी बदलली की आपला पण अपडेट होऊ लागते, कारण आता अॅनालॉग होती, अॅनालॉग सिस्टीम पूर्ण ती कंडम करून आपण डिजिटल घेतली.
1: हो,
2: मग डिजिटल नंतर जर आता पुढे चालून जर VCA म्हणजे व्हिडिओवर, आता सध्या कसं आहे ऑडिओवर चालू आहे सगळं, म्हणजे कम्युनिकेशन ऑडिओ. आता काही काही ठिकाणी आपलं लोकेशन द्यायचं असते, लोकेशन देण्यासाठी तो घरी बसून भी देऊ शकतो, पण आता तसं नाही, आता GPS म्हणजे व्हॉट्सअपला GPS लोकेशन पाठवायचं, म्हणजे टेक्नॉलॉजी जशी आली व्हॉट्सअप, म्हणजे आता तो घरी बसून लोकेशन देऊ शकत नाही, त्या स्पॉटला जाऊनच लोकेशन ती सेंड करणं, म्हणजे अशी एक टेक्नॉलॉजी आलेली आहे बरेच. मग तसेच आपण पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, ठीक आहे, जे की रात्री पेट्रोलिंग असते, मग पेट्रोलिंग केल्यानंतर प्रत्येक पेट्रोलिंगचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला एक QR कोड लावलेला असतो, म्हणजे तो पेट्रोलिंगचा जो काय अंमलदार किंवा ऑफिसर आहे तो जाऊन त्या ठिकाणी स्कॅन केला, म्हणजे तो त्या ठिकाणी स्पॉटला व्हिजिट द्यायला आहे. ही टेक्नॉलॉजी आहे सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत, म्हणजे याचा अर्थ की पेट्रोलिंग वगैरे प्रॉपर चालू आहे आणि नंतर मग ते QR कोड स्कॅन केला की समजते इथे ह्या स्पॉटला गेला, इकडे सॉफ्टवेअरमध्ये समजते की ह्या ह्या हद्दीमध्ये हे ते जात आहे. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी चेंज होईल तसे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खास करून पोलीस डिपार्टमेंटला पण चेंज व्हावंच लागते, कारण त्यानुसारच आपल्याला पण एक काम करायला पण सोपं जाते आणि पारदर्शकता येते कामामध्ये.
1: बर, आता किशोर आणखी एक आता याच्यासोबत असा विषय येतो की जे तुमचे आता जे आता तुमचे मित्र कंपनी आहेत म्हणा किंवा जे तुमचे क्लासमेट होते इथं ITला असतानाचे, आता ते जर मित्र समजा आता कुठे पुण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, काही जण बाहेर देशामध्ये गेलेले असतील, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो कधी किंवा असं काही विषय?
2: हो हो नक्कीच, आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती फ्रेंड्स फॉर एव्हर म्हणून. मग त्या ग्रुपवरती नक्कीच जे काय अपडेट आहेत प्रत्येकाचे, कोण कुठे आहे तेव्हा कोणाचा बर्थडे असेल काय असेल, त्या ग्रुपवरती शेअर करत असतात त्यांचे अनुभव किंवा कुठे व्हिजिट दिली हे दिली, किंवा आमचं मग कधी तर एक वर्षातून एकदा गेट टुगेदर होतच असतं, गेट टुगेदर पुण्याला, शक्यतो मॅक्झिमम पुण्यामध्येच आहेत त्यामुळे पुण्यामध्ये आमचं गेट टुगेदर होतं. मग तिथं भेटल्यानंतर प्रत्येकाचं काय चालू आहे, कोण कोणत्या फील्डमध्ये आहे आणि प्रत्येकाच्या फील्डचा कुणाला तर फायदा होतच असतो. आता मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं आता माझे फ्रेंड्सला कुठं ना कुठं फायदा होतो माझ्याकडून, काय मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा कुठं काय पोलीस रिलेटेड त्यांचा काय असेल इश्यू, तर ती मार्गदर्शनामध्ये त्यांना पण आणि मला पण माझे कोण रिलेटिव्ह असेल त्यांना ITमध्ये, जर आता सध्या ITचेंज झालेलं आहे, ITमध्ये काय होत आहे, तर त्यांच्याकडून पण मला मार्गदर्शन भेटते. म्हणजे हे कनेक्टेड राहणं, कॉन्टॅक्ट कुठं ना कुठं आपला कामाला येतो. त्यामुळं जे ॲल्युमिनी आहेत आमचे जे का पासआउट बॅच, ते प्रत्येकाचे ग्रुप असतोच.
1: तुम्हाला तुम्हाला असं कधी वाटत नाही का, रिग्रेट होत नाही का की अरे आपण पण पुण्यामध्ये असलो असतो, सिटीमध्ये असलो असतो, किंवा पुढे बाहेर देशात जाण्याचा योग आला असता, आपण काय कुठे येतं अडकून पडलो, असं कधी वाटत?
2: हा हा, असं भरपूर वेळा वाटलेलं आहे, कारण कसं की सॉफ्टवेअर फील्डमधले एक कॉर्पोरेट लाईफ आहे आणि मित्रांचे फोटो स्टेटस बघून एक मनामध्ये एक फिलिंग येतेच, अरे आपण पण आज ह्याच्यासोबत असतो,
1: आज पण तुमचे मित्र सोबत आलेले आहेत.
2: हा, ते मित्र सोबत आलेले ते पाहूनच मला वाटलं अरे मित्र सोबत आहे पुण्यामध्ये, आता आणि दुबईला जाऊन आले आहे.
1: अच्छा,
2: गोव्याला बरेच वेळा झालेत. मग मला पण ते त्यांचे स्टेटस फोटो पाहून वाटतंच, पण कसं कुठेतरी आपल्याला एक समाधान आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे आणि त्यांचं प्रायव्हेट सेक्टर आहे, म्हणजे कसं समथिंग इज बेटर दॅन नथिंग
1: बर
2: म्हणजे आपल्याकडे पण काहीतरी आहे. आता मार्केटमध्ये गव्हर्नमेंट जॉब सगळे करतात पण प्रत्येकाला मिळत नाही. मग आपण एक समाज म्हणजे आपण कसं आपण जर आपल्याकडे सायकल असेल तर आपण टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं नाही, ज्याचा जो चलत आहे चलत जाणाऱ्याकडे बघायचं. जर आपल्याकडे सायकल असेल जर आपल्याकडे फोर व्हीलर असेल तर आपण कुणाकडे पाहायचं टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं. म्हणजे एक समाधान वाटते म्हणजे आपल्याकडे फोर व्हीलर आहे त्याच्याकडे टू व्हीलर आहे म्हणून एक समाधान शेवटी लाईफमध्ये समाधान आहे म्हणून ठीक आहे गव्हर्नमेंट जॉबला सॅटिस्फाय केलेला आहे. हा भविष्यामध्ये जर चान्स आला तर गव्हर्नमेंट जॉब सोडून तिकडे स्विच करायचा जर चान्स आला तर ते विचार करेन नक्कीच.
1: अच्छा अच्छा. पण तुर्तास मात्र तुम्ही
2: सध्या समाधानी आहे, सॅटिस्फाय आहे जॉब.
1: घरच्यांनी कधी असं काय म्हटलं नाहीत का की अरे विनाकारण इकडे असं झालं?
2: नाही नाही घरच्यांनी नाही.
1: पत्नी जास्त म्हणते की अरे आपण पुण्यामध्ये मुंबईमध्ये राहत असतो इथे काय?
2: पुण्यामध्ये पण चान्स आहे कारण आमचं वायरलेस सेक्शन आहे. आमची बदली दर 5 वर्षाला होत असते आणि आमची बदली डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट असते. आता पहिला डिस्ट्रिक्ट बीड, नंतर धाराशिव, आता पुढला डिस्ट्रिक्ट मी नक्कीच
1: पुणे.
2: त्यामुळे फक्त एवढंच की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे जे का पुण्यामध्ये आहे पण गव्हर्नमेंट जॉब म्हणून पुण्यामध्ये सेटल होईल.
1: अच्छा अच्छा. बरं तर किशोर आता परत एकदा आपण त्या जर्नीमध्ये जाऊयात कुठल्या की 2008 ज्या की तुम्ही ॲडमिशनला इथं आलो होतात, 3 वर्ष इथं तुम्ही कॉलेजमध्ये काढले, तर त्या 3 वर्षामध्ये तुम्ही असं सिन्सिअर स्टुडंट होतात का धिंगामस्ती वगैरे काही विषय होता?
2: नाही ॲज अ सिन्सिअर पण नाही आणि धिंगामस्ती पण नाही कारण मी ॲज अ आमचे बहुतेक बॅचमेट बरेच धिंगामस्ती करणारे सिन्सिअर. म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये नाईट ड्युटी असायची म्हणजे नाईटला अभ्यास करून सब्जेक्ट जे काय आपल्याला का टॉपर वगैरे यायचे नव्हते पण काय ॲटलिस्ट एक फर्स्ट क्लास तर डिव्हिजन आलं पाहिजे. आणि धिंगामस्ती करणारी बॅच मला वाटत नाही आमच्या क्लासमध्ये कोणी असं होतं म्हणून जास्त धिंगामस्ती. थोडा नॉर्मल वगैरे होता धिंगामस्ती पण सर्वजण सिन्सिअर होते आमच्या बॅचमध्ये. थोडाफार धिंगामस्ती असं काय फार मोठा
1: भरपूर असतील.
2: हा मुली भरपूर होत्या.
1: अच्छा.
2: आय टी कम्प्युटर म्हणल्यानंतर मुली भरपूर होत्या आणि आमचं डायरेक्ट सेकंड इयर असल्यामुळे ना एक हे असते म्हणजे ग्रुपिझम टाईप. म्हणजे सेकंड इयर आलेल्यांचा एक ग्रुप वेगळा असतो आणि फर्स्ट इयर पासून आलेल्याचा ग्रुप वेगळा असतो. त्यामुळे आमचं नंतर पुन्हा मग सगळे मिक्स झाले काही वेळानं पण असं काय नव्हते ढेंगा वगैरे आमच्या क्लासमध्ये.
1: आणि दुसरी गोष्ट जर विचार गेलं तर जसं कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात बरेचसे गॅदरिंग स्पोर्ट्समध्ये असं काय भाग?
2: हा स्पोर्ट्समध्ये वगैरे क्रिकेट वगैरे मध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि नंतर मग कल्चर ऍक्टिव्हिटी म्हणल्यानंतर मग इव्हेंट होते आमच्या ऑर्गनाईज केले त्यावेळेस आम्ही पोस्टर प्रेझेंटेशन पेपर प्रेझेंटेशन असे जे टेक्निकल सिंगिंग वगैरे काय नाही सिंगिंग नाही डान्सिंग नाही.
1: अच्छा. बरं काही चित्रपट वगैरे आवडण्याचा असा काही विषय?
2: हा चित्रपट मूवी खूप बघितल्या म्हणजे आयुष्यामध्ये जर मूवी पाहिली असेल तर त्या इंजिनिअरिंगच्या त्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये कारण प्रत्येकाकडे लॅपटॉप होता आणि वायफाय दिलं होतं आपल्या कॉलेजने मोफत वायफाय. वायफाय डाऊनलोड करायचे

0: आणि मूवी पाहिजे, कारण दुसरं काय छंदच नव्हता. मॅक्झिमम मूवी पाहिजे आम्ही हॉलिवूडचे, हॉलिवूड मूवीचा इंटरेस्ट होता आमच्या पूर्ण बॅचला, त्यामुळे त्यामध्येच गेला पूर्ण नाईट आमची त्यामध्ये जायची.
1: अच्छा,
0: वायफाय असल्यामुळे फ्री.
1: हो हो, अच्छा. बर, मला काही असं त्या काळातले काही स्टुडंट किंवा त्याच्या अगोदरच्या काळातले ज्यावेळेस OMS जास्त होते आउट ऑफ महाराष्ट्र,
0: OMS ची संख्या खूप होती
1: त्यावेळेस.
0: OMS आमच्या वेळेस OMS आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS होते, कारण त्यावेळेस ENTC चे इंटेक होते 120.
1: अच्छा,
0: म्हणजे 120 कॅपॅसिटी होती.
1: हो,
0: आणि बाकीच्या ब्रँचला 60, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS स्टुडंट होते जास्त मॅक्झिमम. आणि OMS पण एकदम असं मिळून मिसळून राहत होते, आमच्या पण क्लासमध्ये होते, पण आम्ही आज असं आम्हाला कधीच फील झालं नाही की आउट ऑफ महाराष्ट्र आहे. आम्ही सोबत राहायचं, रूम मध्ये राहायचं, रूम पार्टनर असल्यासारखंच, आणि मस्त ऍक्टिव्हिटी वगैरे व्हायच्या त्यावेळेस.
1: किशोर, मग असा विषय येतो की आयुष्यामध्ये एवढं सगळं म्हणजे असं सोपं राहिलं का, म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे दिगंबर कांबळे वडील तुमचे म्हणजे ते काय करतात, किंवा काय असं काय सगळं सोपं राहिलं का, स्ट्रगल होतं कसं?
0: असं म्हणजे सोपं पण नव्हतं आणि स्ट्रगल नव्हते, काय ॲज ॲव्हरेज. म्हणजे वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंटला होते ॲज अ क्लर्क म्हणून ट्रेझर ऑफिस मध्ये, त्यामुळे थोडंफार फायनान्शियली ठीक होतं, म्हणजे सपोर्ट होता, असं काय म्हणजे एवढं काय हे नव्हतं. म्हणजे कसं आपलं कॉलेज, आणि कॉलेजमध्ये अशी त्यावेळेस फीस वगैरे असं काय नव्हती जास्त आहे आता जे सध्या आहे, त्यामुळे फायनान्शियली काय अडचण आली नाही. आणि स्टडी मटेरियल वगैरे तर काय आम्ही रेग्युलर ज्यावेळेस एक्झाम आहे त्याच्या काही दिवस अगोदर स्टडी वगैरे करायचे, याच रेग्युलर स्टडी वगैरे काय नव्हती आमची, कारण इंजिनिअरिंगची पॅटर्न असतो आहे, कोण रेग्युलर स्टडी करत नसतो एक्झामच्या काळामध्येच.
1: अच्छा, तर मग हे सगळं तुमचं म्हणजे किमान तुम्ही तर एक म्हणजे ॲव्हरेजली जरी म्हणायला गेलं तर तुम्ही स्मूथ वेना आतापर्यंत इथंपर्यंत
0: स्मूथ वेना बरोबर.
1: अच्छा, तर मग सध्या आता घरी कोण कोण असतं मग तुमच्या?
0: आता सध्या आई आहे आणि दोन भाऊ.
1: अच्छा,
0: मी आणि माझं लग्न झालं जस्ट गेल्या वर्षी, म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आता अॅनिव्हर्सरी झाली माझी सप्टेंबरला.
1: आमच्या वतीने पण शुभेच्छा.
0: ओके, थँक्यू थँक्यू. मिसेसचा फोन होता आता.
1: अच्छा अच्छा, आणि ते काय करतात?
0: ते त्यांचं बीएड झालं आहे आणि हाऊसवाईफ आहेत
1: सध्या. तर मग किशोर, आता शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की आता सध्या तर IT ने CSE आहे समजा, कॉम्प्युटर सायन्स करून बरेचसे विद्यार्थी कंपनीमध्ये जाण्याचा विचार करतायत, बऱ्याच गोष्टी करतायत, तर हे जे काही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत किंवा कोणीही समजा असं शिकणार असेल कॉलेजमध्ये, काय डोक्यामध्ये असं थीम घेऊन गेलं पाहिजे, काय असे गोल्डन रूल किंवा गोल्डन वर्ड्स असतील की जे तुम्ही सांगू इच्छिता की आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर या पद्धतीने गेलं पाहिजे?
0: हा, तर मी एकच सांगेन, जर तुम्ही इंजिनिअरिंगला घेतलं असेल आणि त्यातल्या त्यात जर तुमची IT किंवा कम्प्युटर जर असेल, कारण आता आपल्या PM ने तर डिजिटल इंडिया नावाची कन्सेप्ट आणलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या भविष्यात कम्प्युटर शिवाय काही होणार नाही, जे काय असेल ते सर्व कम्प्युटर असणार आहे, त्यामुळे कम्प्युटर आणि IT वाल्यांसाठी खूप गोल्डन डेज आहेत. तर मी तर म्हणेन त्यांनी आता सध्या जे मार्केटमध्ये चालू आहे, जे हे आता यूट्यूब गुगल वगैरे 24 तास फ्रीच आहे, त्यामुळे यूट्यूब गुगलवर जे काय व्हिडिओ आहेत IT मध्ये काय आहेत नवीन नवीन टेक्नॉलॉजी, आता काय करतात, आता आमची चूक काय झाली, आम्ही ॲडमिशन घ्यायचं आणि जे काय थेरॉटिकल सब्जेक्ट आहे ते सब्जेक्टच फक्त आम्ही स्टडी केलं आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही कधी मार्केटमध्ये काय चालू IT इंडस्ट्रीमध्ये आम्ही ते कधी पाहिले नाही. तर मी हे ह्या स्टुडंटला एवढं सांगेन, जी काय सध्या मार्केटमध्ये चालू IT मार्केटमध्ये IT इंडस्ट्रीमध्ये ती टेक्नॉलॉजी तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच लर्न करायची, म्हणजे कुठं क्लास असेल किंवा यूट्यूबवर किंवा जे काय सोर्स असेल त्या सोर्सच्या माध्यमातून ती लर्न करायची, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पास आउट होता ना तर ती टेक्नॉलॉजी तुम्हाला नक्कीच कुठं ना कुठं पास आउट झाले की जॉब मिळेल. आता आम्ही पास आउट झाल्यानंतर आम्हाला एका वर्षानं जॉब भेटला. आता सध्या IT मध्ये पास आउट झाले की जॉब आहे, किंवा मग तुम्ही फायनल इयरला असताना तुमच्या हातामध्ये जॉब, जर ती टेक्नॉलॉजी जर तुम्ही शिकलात कोणती जे सध्या IT मध्ये चालू आहे.
1: बर बर, आणि जे सोशल मीडियाचा वगैरे वापर असतो आपण तर आता ESI वायरलेस सेक्शनमध्ये आहेत, पण आपल्याच डिपार्टमेंटमध्ये सायबर पण असतं, हे सोशल मीडियाचं जे आजकाल म्हणजे तरुण वर्ग जो वापर करतो त्याला तुम्ही कसं सांगा?
0: हा, तर ते सोशल मीडियावर काहीतरी आळा घालायला पाहिजे, कारण तरुण वर्ग ग्रुप तयार करणार, त्यामध्ये एक नको त्या गोष्टी निगेटिव्हिटी पसरवणार, मग त्यासाठी एक सॉफ्टवेअर वगैरे आहे त्या सायबरचं वगैरे पूर्ण त्यावर लक्ष आहे. तर मी तर त्यांना सांगेन की जेवढं शक्य होईल तेवढं त्या एक अफवा किंवा जे काय वाईट गोष्टी आहेत सोशल मीडियावर त्याच्यापासून दूर राहावे, कारण आज नाहीतर उद्या तुम्हाला कारवाई होणारच आहे, कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर आता पोलिसांचं लक्ष आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, आणि सध्या ॲडव्हर्टायझिंग पण करत आहेत बॅनर वगैरे लावून अफवावर विश्वास ठेवू नका, व्हॉट्सअप वगैरे जे काय असेल सगळीकडे कारवाई सुरू झाली आता, त्यामुळे शक्य होईल तेवढं युवा पिढीनं सोशल मीडियावर अफवा किंवा एक त्याच्यापासून दूर राहावे.
1: नाही, हे तर तुम्ही कायदेशीररित्या सांगितलं, पण माझा एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा पण होता की जे सोशल मीडियावर तासन तास घालवतात रील्स अमुक अमुक तमुक त्याचा, तर त्याचं त्याला काही बंधन घालू शकत
0: नाही, बंधन घालू शकत नाही, पण त्याच्या आयुष्यामधले जे काय ते सध्या करायचे हे आहे म्हणजे करिअरसाठी जे काय त्याला करायचं आहे तो घालत आहे. आता

0: गरजेचं असं म्हणता. तर शेवटी जाता जाता एक आमचा फॉर्मॅट असतो की तुम्हाला इथं कॉलेज कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्या असेल किंवा तुम्हाला असं एक कुठलं एखादं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे ते सांगा की जे आम्ही या मुलाखतीनंतर प्ले करू.
1: आम्हाला पाय ठेवल्यानंतर एक एक्झॅक्ट आता सांगायचं म्हणलं तर ते आठवणीचं गाणं आहे. आठवणीमध्ये आम्ही कॉलेजला असताना बरेच गाणं वगैरे ते प्ले वगैरे केलेले आहेत.
0: त्या काळात बघितलेलं एखादा चित्रपट
1: प्रेमभंग
0: झालेला एखादा
1: प्रेमभंग तर असं का म्हणजे आम्ही त्या ट्रॅकवर गेलाच नाही त्यामुळे तसं तर काय झालं नाही. पण चित्रपट आमचे त्यावेळेस खूप होता तो म्हणजे 3 इडियट्स जस्ट आलेला होता आणि जस्ट इंजिनिअरिंगच्या लाईफवर असल्यामुळं तो खूप हे झाला.
0: बर
1: मग त्या 3 इडियट्स म्हटलं का आम्ही नेहमी ऐकायचं सारी उम्र हम मर मर के जे ती गाणं आमच्या पूर्ण असं तोंडावर असायचे नेहमीच.
0: ते तर अँथमच होतं त्या काळात
1: त्यावेळेस म्हणजे ते एक टॅग झाला होता इंजिनिअरिंगचा.
0: बरोबर.
1: आणि प्रोजेक्ट वगैरे म्हणजे जे काय दाखवलेलं आहे ते जवळपास एक स्टुडंटशी निगडीतच होत्या इंजिनिअरिंगच्या त्यामुळे ती गाणं एक प्ले करू शकता तुम्ही.
0: अच्छा अच्छा. 3 इडियट्स
1: म्हटलं
0: सारी
1: उम्र हम मर मर के जे मस्त होते ते.
0: अच्छा तर किशोर दिगंबर कांबळे तुम्ही या ठिकाणी खरंच आलात आणि आता धाराशिव तुम्ही पोलीस मुख्यालयात आहेत तर निश्चितच आता हे तर तुमच्या जर्नीची मुलाखत झाली पण वायरलेस सेक्शनला सोडून सुद्धा तुमच्याकडे सायबर पण आहे तर तुम्ही नवीन SV साहेब पण आलेले आहेत त्यांना पण कानावर घालून रेडिओ त्यांचा तुम्ही उपयोग करू शकता या सायबरच्या संदर्भामध्ये अवेअरनेस करण्यासाठी असेल किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी असतील किंवा पोलीस डिपार्टमेंटचे जे काही समजा पब्लिकसाठी इन्फॉर्मेशन द्यायचे असतील वेलफेअरच्या दृष्टिकोनातून त्यासाठी तुम्ही रेडिओ त्यांचा उपयोग करू शकता त्यांनाही सांगू शकता. पण आज तुम्ही तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकूणच प्रेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तुमचं शिक्षण आणि त्याच्यानंतरचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे ते जे अनुभव तुम्ही शेअर केले त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो.
1: ओके ठीक आहे थँक्यू धन्यवाद.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या इन्स्टाला आणि फेसबुकला लाईक करा फॉलो करा तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500900. ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.
2: सारी उम्र हम मर मर के जी लिए एक पल तो अब हमें जीने दो.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोतेहो, सूरप्रभात या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। सूरप्रभात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंददायी आणि प्रेरणादायी गीतं आपण ऐकत असतो। आज याच कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या आवाजातील अमित खन्ना यांचं गीत। संगीतकार आहेत राजेश रोशन।
3: उठे सबके कदम देखो रम पम।

0: श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे गुलजार यांचं. या गीताला संगीत दिलं आहे जयदीप यांनी, तर गायक कलाकार आहेत रुना लैला आणि भूपिंदर सिंग.
1: दीवाना.
2: एक दीवाना शहर में.
1: एक दीवाना नहीं, एक दीवानी भी.
2: दो दीवाने शहर में.

श्रोते हो रेडिओ तिराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम सूर प्रभात। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आशा भोसले यांच्या आवाजातील साहिर लुधियानवी यांची गीत रचना। या गीताला स्वरसाज चढविला आहे संगीतकार रवी यांनी।

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि किशोर कुमार. गीत आहे अमित खन्ना यांचं आणि संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिराणा 90.4 FM वरून। कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांच्या गीताचा। संगीतकार आहेत अनु मलिक।

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा। यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, अर्थात 9975500900। आणि सूर्यप्रभात या कार्यक्रमाच्या शेवटी आपण आनंद घेणार आहात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांच्या गीताचा। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीर्णा 90.4 FM।
2: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत गोष्टी आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। मंडळी, आजच्या कार्यक्रमात एक महत्त्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या माध्यमातून आपल्या उन्हाळी हंगाम जो आता सुरू होणार आहे, तर या उन्हाळी हंगामामध्ये जी महत्त्वपूर्ण पिकं आपण घेत असतो, तर ती पिकं कोणती असणार आहेत याच्या संदर्भातील माहिती आजच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। त्याचबरोबर येणाऱ्या काही भागांमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये कोणकोणती भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकं असतील या संदर्भात देखील माहिती करून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, उन्हाळी लागवडीमधील शेतकऱ्याचं एक महत्त्वाचं पीक म्हणून ओळखलं जाणारं पीक आहे, अर्थात मका। मका लागवड हे असं पीक आहे ज्यामधून शेतकऱ्याला अवघ्या 2 ते 3 महिन्यात चांगलं उत्पादन मिळू शकतं। तसेच या पिकाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये देखील होत असतो, त्यामुळे जनावरांना खाद्यपदार्थाचा खर्च कमी होतो आणि जनावरांच्या दूध वाढीमध्ये देखील चांगला फायदा शेतकरी बांधवांना मिळू शकतो। आणि शेतकरी मित्रांनो, मका लागवडीसाठी उन्हाळी हंगाम म्हणजेच उन्हाळी मका लागवड हे योग्य हंगाम मानला जातो। तर आज आपण संपूर्ण माहिती या विषयाची करून घेणार आहोत। मित्रांनो, उन्हाळ्यामधील मका लागवड जर आपल्याला करावायची असेल तर त्यासाठीचा उत्तम कालावधी असू शकतो 15 जानेवारी ते फेब्रुवारीचा महिना। या महिन्यात जर आपण लागवड केली तर आपलं उत्पादन हे मे ते जून महिन्यात आपल्याला मिळून जाईल आणि आपलं उत्पादन हे पाऊस पडण्याच्या अगोदर तयार होऊ शकतं, ज्यामुळे आपल्या पिकावर कोणत्याही प्रकारचा पावसाचा परिणाम होणार नाही किंवा नैसर्गिक नुकसानसुद्धा होत नाही। लागवड करायच्या आधी आपल्याला रान तयार करणं गरजेचं आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये प्रति एकर 5 ते 6 ट्रॉली शेणखत किंवा गांडूळ खत टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर शेतामध्ये आपल्या उभ्या आडव्या स्वरूपाची नांगरट करून घ्यायची आहे। जर आपल्याकडे ट्रॅक्टर नसेल तर कुळवणी देखील करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला रोटर मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला सरी पाडून वाफे तयार करावायचे आहेत। सरी हे आपल्याला जमिनीच्या उताराच्या भागाने पाडून घ्यावायचे आहेत आणि 2 सरींमधील अंतर हे आपल्याला 2.5 ते 3 फुटाच्या आसपास ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाला हवा मिळण्यास आणि वाढीस एक उत्तम जागा प्राप्त होऊ शकते। शेतकरी बंधूंना मका लागवड करत असताना सर्वात महत्त्वाची जी निवड असते ती म्हणजे वाणांची निवड। या पिकासाठी महाराष्ट्रात जे उत्तम वाण आहेत ते आता बघणार आहोत। याच्यामध्ये ॲडव्हेंटा 756, P3 401, पॉइनीर DNH 8255, टाटा NK 30 सिजेंटा, याचबरोबर P3502 पॉइनर हे वाण सध्या शिफारस केलेले आहेत। त्यामुळे लागवड करण्याआधी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन या संबंधित वाणांची माहिती आपण घेऊ शकता आणि प्रति एकर 9 ते 10 किलो बियाणे आपल्याला पेरणीसाठी पुरू शकतं। आता लागवड कशी करणं गरजेचं आहे या संदर्भातील माहिती करून घेऊयात। या पिकाची लागवड करायच्या आधी सरी पाडल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये प्रति एकर 10-26-26 जवळपास 4 ते 5 पोती टाकणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर 2 पोती युरिया देखील टाकावायचा आहे। हे आपण सरी मारल्यानंतर टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर सरीमध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे। पाणी हे आपण ड्रिप किंवा पाटाने देखील सोडू शकतो। 1 दिवस पाणी जमिनीमध्ये योग्य प्रकारे मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला मका पिकाची लागवड करायची आहे। महाराष्ट्रातले खूप सारे शेतकरी ॲडव्हेंटा 756 या वाणाची निवड करतात। याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे पीक 12 महिने येऊ शकतं। तसेच कमीत कमी 2 कणसे एका रोपाला लागू शकतात। त्यामध्ये 2 कणसाचे वजन हे 1/2 किलोच्या वरसुद्धा असू शकतं। बियाण्यांची लागवड करत असताना आपल्याला 4 ते 5 इंच अंतर हे दोघांमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक एक दाणा निवडून आपण त्याची लागवड करावायची आहे। लागवड ही आपण एका सरीच्या उंचीच्या जिथपर्यंत पाणी पोहोचलं आहे त्याच्या खालच्या भागापासून आपण लागवड करू शकतो। लागवड केल्यानंतर पिकावर सर्वात पहिला अटॅक येतो, तो म्हणजे लष्करी आळीचा। आणि हा अटॅक टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीला रोप मोठे झाल्यानंतर म्हणजे रोपे 20 ते 25 दिवसांची झाल्यानंतर त्यानंतर यनवान आणि प्रोक्लेन ही औषधे फवारून घ्यायची आहेत. हे फवारल्यानंतर तुमच्या सर्व पिकातील अळ्या नष्ट होऊन जातील. तसेच लागवडीच्या वेळेस टेंजन नावाचं औषध आपल्याला 200 लिटरच्या आसपास प्रति एकर फवारून घ्यायचं आहे. मंडळी, या पिकासाठी खास करून औषधांची जास्त गरज भासत नाही, परंतु आपल्याला काही ठराविक औषधंही या पिकासाठी वापरायची आहेत. मका या पिकासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो आणि यासाठी प्रति एकरी संपूर्ण खर्चा 20 ते 25 हजार इतका येऊ शकतो आणि या खर्चातून 2 ते 3 महिन्यानंतर आपलं उत्पादन हे जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये इतकंसुद्धा निघू शकतं. त्यानंतर उरलेला चारा आपण जनावरांसाठी वापरू शकतो, विकू शकतो आणि त्याचाही आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, मका हे पीक गाई म्हशींच्या किंवा शेळीपालन किंवा जनावरांच्या चारा पिकातील एक महत्त्वाचं पीक आहे. या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला दुहेरी फायदा होतो, म्हणजेच मका विकून आणि घरगुती मका पिकाच्या हिरव्या वैरणीचा चारा करून त्याचा उपयोग जनावरांच्या खाद्यामध्ये देखील केला जाऊ शकतो आणि त्यातून आपल्याला चांगल्या प्रतीचं दूध देखील पशूंच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतं. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला जर मका पिकाची लागवड करावायची असेल तर आत्ता ज्या बाबी आपण ऐकलेल्या आहेत त्या बाबींचा निश्चितपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपण वापर करू शकतो आणि मका पिकाचं अधिकचं उत्पादन आपण घेऊ शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच, पुन्हा आपण भेटणारच आहोत. शिवार वार्ताच्या पुढील भागात आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

प्रोसेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: लगीन झालं गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं,
1: आता आणि काय उरलं।

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या माध्यमातून अनेक श्रवणीय गीतं आपण ऐकत असतो, पण काही गीतं आपल्या मनाचा ठाव घेतात आणि ती कायम एक आठवण आपल्या हृदयामध्ये ठेवतात। अशीच सदाबहार रेट्रो लव्ह स्पेशल गीतं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहात, जी गीतं सदैव आपल्याला आनंदित करीत आलेली आहेत आणि आपल्या भावनासुद्धा त्यांनी जागृत ठेवलेल्या आहेत। तर अशीच सुंदर गीतं आजच्या स्वरभार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात बालिका वधू या चित्रपटासाठी अमित कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीत आपण ऐकत आहात। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत। संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे अनामिका।

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अमित कुमार आणि लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे लव्ह स्टोरी.

श्रोते हो, रेडिओ तिरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. आपण आनंद घेत आहात स्वर बहार या कार्यक्रमाचा. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं. संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे पडोसन.

श्रोतेहो कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत सुमन कल्याण आणि मोहम्मद रफी. गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे ब्रह्मचारी.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीतं, अजरामर गीतं आपण ऐकत आहात, ज्यांनाच आपण रेट्रो लव्ह स्पेशल या नावानं देखील ओळखतो. श्रोतेहो, कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत जगजीत सिंग आणि चित्रा सिंग. गीत आहे जावेद अख्तर यांचं. या गीताला संगीत दिलं आहे कुलदीप सिंग यांनी. तर चित्रपट आहे साथ साथ.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मजरूह सुलतानपुरी यांचं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कुदरत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील मजरूह यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आर डी बर्मन, आणि चित्रपट आहे मेरे जीवन साथी.

0: तेरा
1: आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत चॉकलेट बॉय देवानंद. 1970 दशकात देवानंद यांनी एका नव्या इनिंगला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी दिग्दर्शित केला पहिला चित्रपट ज्याचं नाव होतं प्रेम पुजारी. यानंतर त्यांचा आणखीन एक मास्टर पीस आला तो म्हणजे हरे रामा हरे कृष्णा. यामध्ये त्यांनी मोठा ब्रेक दिला अभिनेत्री जीनत अमान यांना. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मुमताज यांच्या सोबत काम केलं. याच वर्षी त्यांचा आणखीन एक चित्रपट आला तो म्हणजे तेरे मेरे सपने. यानंतर त्यांनी आणखीन एका नव्या चेहऱ्याला संधी दिली. त्या होत्या टीना मुनीम आणि चित्रपट होता देश परदेश. हा चित्रपट देखील सुपर डुपर हिट ठरला.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत देव आनंद.
1: शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत देव आनंद. यानंतर देव साहेबांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले, यामध्ये बनारसी बाबू, वारंट, स्वामी दादा, हम नौजवान या चित्रपटांचा समावेश करावा लागेल. त्यांनी अगदी 1994 सालापर्यंत त्याच उमेदीनं काम केलं. याच काळात त्यांनी अनेक नवोदितांना घेऊन बनवला चित्रपट लष्कर. अगदी 2005 पर्यंत ते कार्यरत राहिले. यामध्ये 2000 दशकात सेन्सर अमन के फरिश्ते आणि 2005 साली मिस्टर प्राइम मिनिस्टर यासारखे चित्रपट केले. वयाच्या सत्तरीतही त्यांची ही उमेद इतरांना लाजवणारी होती.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत चॉकलेट बॉय देव आनंद. देव आनंद हे खऱ्या अर्थाने नायक ठरतात कारण त्यांच्या कामामध्ये त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याला झोकून दिलं. त्यांनी कधीही आपल्या कामाचा आळस केला नाही. त्यांनी अनेक महान कलाकारांना घेऊन त्यांच्यातील कला गुणांना वाव दिला. यामध्ये शंकर जयकिशन, ओपी नय्यर, कल्याणजी आनंदजी, याचबरोबर एस डी बर्मन, आर डी बर्मन, लेखक हसरत जयपुरी, मजरूह, नीरज, आनंद बक्षी, मोहम्मद रफी, किशोरदा आणि मुकेश यांचा समावेश होतो. खरंच देव साहेब एक व्यक्ती, एक सदाबहार अभिनेता, त्याचबरोबर एक कलाकार म्हणून ते कधीही महान ठरतात. ज्या कलाकाराने अनेक नव्या संकल्पना निर्माण केल्या आणि कलाकारांना संधी दिली आणि हिंदी सिनेमा आणखीनच प्रगल्भ केला, पडदा मोठा केला. त्यामुळं देव साहेब आहेत रेडिओ धरणाचे बिग स्टार. आजचे आपले बिग स्टार देव आनंद.

याचबरोबर मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. पुढचाही कलाकार असाच असणार आहे हर हुन्नरी. तेव्हा ऐकायला विसरू नका बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आजचा आपला बिग स्टार शो होता देव आनंद यांच्यावरती. आजचा शो कसा वाटला हे तुम्ही मला व्हॉट्सअप करून नक्की सांगा 9970500900 वरती. आणि ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

दधकी भरी मटकी लई जात रही डगर बीच। आहट सुन जियरा गयो धड़क धड़।

0: जोकर।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जात।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवनप्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना त्यांचा हा जो यशाचा मार्ग असतो ते आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि आपण याच पद्धतीनं ही प्रेरणा घेत असतो त्यांच्या या अनुभवातून। तेव्हा आज आपण याच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री किशोर दिगंबर कांबळे यांना। ते मूळतः राहणारे औसा येथील आहेत, औसा जिल्हा लातूर येथील। त्यांनी 2011 साली IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतलेली आहे। ते सध्या धाराशिव इथेच आपल्या जिल्हा पोलीस मुख्यालय जे आहे त्या ठिकाणी वायरलेस सेक्शनमध्ये ते कार्यरत आहेत ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून। पण त्याच्या अगोदर त्यांनी 5 वर्ष लेक्चरशिप पण केलेली आहे पॉलिटेक्निकला, तेही आपण समजून घेणार आहोत आणि एकूणच त्यांची जर्नी कशी आहे ते आपल्याला ऐकायला निश्चितच आवडणार आहे। तेव्हा किशोरजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
3: ठीक आहे, धन्यवाद सर।
2: जसं की मी आता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, आम्हाला तर खूप अमेझिंग ही गोष्ट वाटते की तुम्ही IT आणि 2011 तुम्ही हे असताना म्हणजे पासआउट असताना इंजिनिअरिंगमधले सध्या ASI म्हणून काम करता याच्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये, तर हे एक अमेझिंग गोष्ट आहे। पण मला एक सांगा की 2011 तुम्ही तेरणा अभियांत्रिकीच्या कॅम्पसमध्ये प्रथमतच येत आहात का?
3: हा, तर 2011 पासआउट झालेलं आम्ही, तर त्यावेळेस कॉलेज आणि ह्यावेळेच्या कॉलेजमध्ये खूप डिफरन्स आहे आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आली सुरुवातीला गेटमधून येताना।
2: कशाची पॉझिटिव्ह एनर्जी?
3: म्हणजे आपण ह्या ठिकाणी आपल्या जवळपास एक 3-4 वर्ष स्पेंड केले आहेत आपल्या लाईफचे, त्यामुळे गेटमध्ये एंट्री केल्यास एक पॉझिटिव्ह वाईब्स आली आणि एक अचानक त्यावेळेस काळ आठवला आम्हाला, आमचा 2009-10-11 जे आम्ही केले होते आमचे फ्रेंड सर्कल वगैरे। आणि मी तर म्हणतो की प्रत्येकाने आपल्या कॉलेजमध्ये जाऊन भेटावे ॲज ए अल्युमिनी म्हणून, म्हणजे आपले एक आठवणी जे आहेत त्या आठवणीला एक उजारा किंवा एक आपला एक इन्स्पायरेशन मिळतं त्या कॉलेजमधून की आपण कशी त्या लाईफ स्पेंड केली वगैरे काय। त्यामुळं सहज मित्र आला माझा लक्ष्मण कांबळे सोलापूरून आला, तो म्हणला की चला आपल्या कॉलेजवर जाऊन भेटून येऊ। मग आज सुट्टी पण होते लक्ष्म्याची, त्यामुळे योगायोगाने चांगला दिवस आहे म्हणून आम्ही आलो खास आवर्जून कॉलेजला भेटण्यासाठी। आता आमचे शिक्षक वगैरे त्यावेळेस आहेत काही जण, त्यांना पण भेटून जायचं होतं, पण योगायोगाने आम्हाला पण हे छान वाटले आयडिया आहे FM आपल्या कॉलेजमध्ये जे FM चालू झालं आहे 90.4 FM हे सुरुवात 3 वर्षापासून आहेत म्हणला तुम्ही, त्यामुळं मस्त वाटलं आम्हाला पण। त्यावेळेस जर असतं तर आणखीन छान वाटलं असतं, आमच्या वेळेस जर झालं असतं तरी।
2: अच्छा, तुम्हाला काय पार्टिसिपेट करता आलं?
3: पार्टिसिपेट करायला असतं, आमचे जे काय शेअर आहेत किंवा थॉट्स जनतेसमोर गेले असते, पण मस्त वाटत आहे आता पण कॉलेजमध्ये येऊन।
2: तुम्ही 2011 पासआउट झाला म्हणजे 2007 ऍडमिशन घेतलेलं असणार आहे?
3: हा, 2007-08 घेतलेला।
2: म्हणजे तुमचं काय डायरेक्ट सेकंड?
3: डायरेक्ट सेकंड ऍडमिशन।
2: अगोदर पॉलिटेक्निक?
3: अगोदर पॉलिटेक्निक डिप्लोमा केला होता लातूरला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूरमध्ये PLGPLला डिप्लोमा केला आणि त्यानंतर लातूर डिस्ट्रिक्ट असल्यामुळे मला बाहेर जायचं नव्हतं।
2: बर।
3: आणि माझे फ्रेंड्स पण होते इथे तेरणाला आणि सांगितले की तेरणा कॉलेज चांगले आपलं मस्त, आणि त्यावेळेस कॅम्पस वगैरे चांगले, रिक्रुटमेंट वगैरे चांगली होती, त्यामुळे मी एकच ऑप्शन दिले, कॅप थ्रू फॉर्म होता तेरणा कॉलेज आणि IT आणि कम्प्युटर दोनच ब्रँच, बस दुसरा कुठला फॉर्म बस भरायला नाही, म्हणजे ऑनलाईन मध्ये ऑप्शन दिले नाही आणि पहिल्याच लिस्टमध्ये लागून गेले तेरणा।
2: अच्छा,
3: कारण मला बाहेर कुठे जायचं नव्हतं जीएसटी
2: सोडून। डायरेक्ट इथं सेकंड इयरला?
3: डायरेक्ट सेकंड इयरला आलो तिथे।
2: अच्छा अच्छा, मग पॉलिटेक्निक केल्यानंतर कधी असा जॉबचा नाही विचार केला होता का? डिग्री काय?
3: कारण कम्प्युटर फील्डमध्ये ऍक्च्युली डिप्लोमावर जॉब भेटत नाही आणि जरी भेटले तर असं त्या लेवलचे स्केल किंवा पेमेंट नाही भेटत, पण त्यासाठी डिग्री करणे कंपल्सरी आहे।
2: अच्छा,

0: म्हणून डिग्री करण्यासाठी मग खास ऍडमिशन घेतली इथे.
1: तुम्ही ज्यावेळेस तिथं डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं, डिग्री सुरू केली, तुमचे मित्र पण इथं होते असं तुम्ही म्हटलं?
0: हा, मित्र म्हणजे आमच्या कॉलनीमधले मित्र होते पण सिनियर होते इलेक्ट्रॉनिक्सला वगैरे.
1: अच्छा, मग तुमचं इथलं एज्युकेशन कसं सुरू झालं? तुमचं एकतर पॉलिटेक्निकचा बॅकग्राऊंड होता समजा, पण इथं तुम्ही जे तुमचं दररोजचं रेग्युलर स्टडीचा विषय असेल, अकॅडमिकचा असेल, ते कसं राहिलं ते सांगा.
0: आपण सुरुवातीला आम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर मग इथं हॉस्टेल आहे, हॉस्टेल ऍडमिशन घेतलं, मिळून गेलं. आणि डायरेक्ट सेकंड इयरला असल्यामुळं जे काय सब्जेक्ट आहेत सेकंड इयरला ते ऑलरेडी आम्हाला पॉलिटेक्निकमध्ये झालेच होते, त्यामुळं डायरेक्ट सेकंड इयरचं जे का पहिलं इयर आहे सेकंड इयर म्हणजे त्यामध्ये काही अडचण आली नाही. म्हणजे अभ्यास न करता आमचं सेकंड इयर असंच गेलं, कारण तेच सब्जेक्ट होते, फक्त आम्हाला ते थोडं रिफ्रेशमेंट करायचे होते नॉलेज आणि होऊन गेलं. फक्त की मॅथमॅटिक्सला थोडा प्रॉब्लेम आला, मॅथमॅटिक्ससाठी ट्युशन लावलं आम्ही. तर मसलेकर सर म्हणून होते, मस्त शिकवत होते ते, मग त्यांच्याकडे ट्युशन लावून ते M4 M3 वगैरे काय ते काढून घेतली.
1: अच्छा अच्छा.
0: आणि त्यामुळे डिग्रीचे सेकंड इयर झालं. थर्ड इयरला तर

0: मग त्यामुळं रिसेशन पण आलेलं आहे आणि सॉफ्टवेअरमध्ये जॉब नाही. मग आता आपण जॉबलेस राहण्यापेक्षा कुठेतरी आपलं करिअरचे स्टार्टअप करावे म्हणून एक योग आयोग लातूरमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजवर इंटरव्ह्यू चालू होते. विलासराव देशमुख पॉलिटेक्निक कोळपा जे सध्याचं MDA कॉलेज आहे, MDA त्या कॉलेजला जाऊन इंटरव्ह्यू दिले मी. मग इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन वगैरे झालं. मग आता एक करिअर चालू करण्यासाठी मी पॉलिटेक्निकला आज लेक्चर म्हणून जॉईन केलं. कुठे? विलासराव देशमुख कॉलेज कोळपा. आता सध्या नाव बदललेलं आहे कॉलेज, MDA झालं आहे. मग त्यामध्ये लेक्चर म्हणून जॉब भेटला. जॉबलेस राहण्यापेक्षा गुड जॉब नथिंग काहीतरी असण्यापेक्षा ठीक आहे म्हणून मी सिलेक्ट केला तो. आणि माझे बरेच मित्र गेले पुण्याला, कोण कोर्स केले सॉफ्टवेअरमध्ये, काही जणांना भेटले पण जॉब, पण सॅलरी अशी कमी जास्त होते. म्हणजे IT रिलेटेड सॅलरी एकदम फार कमी होते. नंतर मग मी लेक्चरमध्ये कंटिन्यू केले, नंतर मग माझ्याकडे जिम्मेदारी वाढत गेली आणि HOD हेड ऑफ डिपार्टमेंट केले मला तिथंच. त्यामुळं म्हणजे कसं सोडता आलं नाही ते लवकर. मित्र म्हणत होते ये इकडं पुण्याला, ये आपण आणखीन IIT निघाले तर रिक्रुटमेंट ये लवकर, पण इकडे HOD भेटल्यामुळे सोडता आलं नाही लवकर.
1: मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी. ते मुळता राहणाऱ्या औसा येथील आहे, जिल्हा लातूर. 2011 साली IT ब्रँचमधून त्यांनी इंजिनिअरिंग, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. सध्या ESI म्हणून कार्यरत आहेत आणि धाराशिव येथील पोलीस मुख्यालयामध्ये त्यांची पोस्टिंग आहे. तेव्हा आपण याविषयी पण जाणून घेणार आहोत. म्हणजे तुमचं सगळं लेक्चरशिप वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं, सगळा विषय होता, मग अचानकच असिस्टंट सब इन्स्पेक्टर होणं किंवा या डिपार्टमेंटमध्ये वायरलेस सेक्शन असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये, हा कसा योग आला ते सांग.
0: हां, आता पहिली गोष्ट, जी लेक्चरशिप होती ती एकतर परमनंट नव्हती, कारण पॉलिटेक्निकला कसं प्रायव्हेट पॉलिटेक्निक कॉलेज होतं आणि त्या ठिकाणी जर स्टुडंटचं जर ॲडमिशन जर फुल असेल तर मग ते सॅलरी वगैरे दरवर्षी इन्क्रीमेंट जी असते ती इन्क्रीमेंट करायची किंवा डायरेक्ट काय करायची ती टर्मिनेट करायची, म्हणजे शिक्षक काढायचे आणि दुसरे नवीन भरायचे कमी सॅलरीवाले. मग ही ट्रेंड होता प्रायव्हेट पॉलिटेक्निकचा. मग मित्रांनो म्हणलं आता आपल्याला पॉलिटेक्निक राहण्यापेक्षा आपण काय करू, गव्हर्नमेंटमध्ये पण भरपूर जॉब्स निघायचे त्यावेळेस 12-13 आपण करू मुले गव्हर्नमेंटची तयारी. मग त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट येथे सोडून दिलं पॉलिटेक्निक कॉलेज आणि गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन केलं. आणि इन बिटवीन एक जवाहर नवोदय विद्यालय म्हणून आहे, जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्कूल असतं, जवाहर नवोदय विद्यालय, त्या विद्यालयामध्ये पण आम्ही इंटरव्ह्यू दिला आणि तिथं पण सिलेक्शन झालं विभागानं. तर मधले 2 मी जवाहर नवोदय विद्यालय बीड आणि जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग ह्या ठिकाणी मी ॲज अ टीचर, कम्प्युटर टीचर म्हणून जॉब केला आहे. आणि नंतर मग हा जो आहे
1: गव्हर्नमेंट जॉब होता
0: तो पण गव्हर्नमेंट पण कॉन्ट्रॅक्ट बेस,
1: बर,
0: 1 कॉन्ट्रॅक्ट ॲज अ कम्प्युटर टीचर, जे जवाहर नवोदय विद्यालय बीडला केलं 1 2015 आणि 2016 केलं, 2016 सिंधुदुर्ग, JNU सिंधुदुर्ग. मग 2016 हे ॲड निघाले. मग सिंधुदुर्गला असताना मित्रांना फोन केला, असे असे ॲड निघाले आहे आणि आपल्या डिप्लोमा बेसवर महाराष्ट्र पोलीसमध्ये डायरेक्ट ESI म्हणजे 1 ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर मिळणार, मग तू भरणार आहे का फॉर्म? मग आम्ही दोघांनी पण भरलो फॉर्म. मग फॉर्म भरल्यानंतर मग एक्झाम झाली आणि आमचं नॉलेज पण होतं प्रिव्हियस, एक्झाम पण झाली, फिजिकल झाली आणि योग आयोगानं आपलं सिलेक्शन झालं.
1: याच्यामध्ये पण फिजिकल वगैरे?
0: हां, फिजिकल होते.
1: अच्छा, तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हटल्यामुळे तुमचं कॉम्प्युटरचं बॅकग्राऊंड, एज्युकेशनचं डिग्री म्हटल्यामुळे असा काही विषय नव्हता?
0: नाही, हे पोस्ट आहे ती डिप्लोमा.
1: अच्छा,
0: डिप्लोमा बेस पोस्ट होती. आणि एक्झामचा पॅटर्न आपला जो MPSC रिलेटेड आहे तोच, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आहेच. पण ते आम्ही डिप्लोमाचं पॉलिटेक्निक लेक्चरशिप सोडल्यानंतर काही 1 तयारी केली होती MPSC, ते आम्हाला कुठेतरी फायद्याचे झाले ह्या एक्झामसाठी. मग त्यामुळे योगायोगानं इकडे वायरलेस सेक्शनमध्ये ॲज ASI परीक्षा दिली आणि इकडे सिलेक्शन झालं. मग 2017 मी जॉईन केलं.
1: 2017 अच्छा, बरं. मग आता हे 2017 जॉईन केल्यानंतर तुमची पहिली पोस्टिंग कुठे झाली आणि मग ते जॉबचं प्रोफाईल कसं होतं तुमचं?
0: हा, तर 2017 हे वायरलेस सेक्शन हे पुण्याला याचे हेडक्वार्टर आहे, म्हणजे ह्याची रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती पुण्यावरून होते, सगळी पोस्टिंग पण पुण्यावरूनच होते. मग आमचं फिजिकल पण पुण्यामध्ये झालेलं आहे. मग पहिली पोस्टिंग भेटली मला बीडला, SP ऑफिस बीड. मग ठीक आहे, मग आपला गव्हर्नमेंट जॉब भेटला आहे, मेन सॅटिस्फॅक्शन होते गव्हर्नमेंट जॉब. आज पण गव्हर्नमेंट जॉबला एक इज्जत मिळते, मग ती कुठल्या का पोस्टवर असणार. मग त्यावेळेस गव्हर्नमेंट जॉब भेटला म्हणून आणि योगायोगानं सॉफ्टवेअरमध्ये पण भरपूर निघाले होते ओपनिंग आणि इकडे गव्हर्नमेंट जॉब पण सिलेक्शन झालं आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पण माझे झाले होते. पण मित्रांना सांगितलं की आज आम्ही चर्चा केली घरी फॅमिलीसोबत, नंतर मित्रासोबत, म्हणले की गव्हर्नमेंट जॉब जॉईन कर, सिक्युरिटी याच्यामध्ये मेन रिझन आहे सेक्युरिटी. मग मी जॉईन करून टाकलं बीडला, पहिली पोस्टिंग बीड होती.

0: एस पी ऑफिसला बीड. पण ह्याच्यामध्ये मेन वर्क आहे टेक्निकल वर्क आहे आमचं. ॲसिस्टंट सब इन्स्पेक्टर वायरलेस सेक्शन आहे एस पी ऑफिसला. प्रत्येक एक वायरलेस सेक्शन असतं. मग तिथं जे काय टेक्निकल जॉब आहे तो टेक्निकल जॉब होता. म्हणजे आमची सर्व्हिस पोलीस प्रशासनाला आहे, पब्लिकला नाही. म्हणजे पोलीस प्रशासनाला जे काय टेक्निकल असिस्टंट लागते, जसे की वॉकीटॉकी आहे त्यांच्याकडे कम्युनिकेशनसाठी, मग वॉकीटॉकीची प्रोग्रामिंग आले, एक सेट असतो प्रत्येक पोलीस स्टेशनला, तो सेटचं एक मंथली जे काय मेंटेनन्स असतं किंवा सेटचं जे काय प्रोग्रामिंग ते आमच्याकडूनच होते. आणि जर कुठे व्ही आय पी मुवमेंट असेल काय असेल तर त्यांच्या सभेमध्ये एक कम्युनिकेशन करून दिलं तेवढ्यामध्ये. म्हणजे सर्व टेक्निकल वर्क असल्यामुळे एक इंटरेस्टिंग जॉब होता आणि प्रोफाईल रिलेटेडच. आता आमचं आय टी झालं आहे ती सेट प्रोग्रामिंग किंवा नंतर व्ही सी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चालू आहे सध्या, नंतर सी सी टी व्ही असेल किंवा नंतर सायबर वगैरे, त्यामुळे टेक्निकल जॉब असल्यामुळं जॉईन केले. आणि एक आनंद भेटला, कारण कसं टेक्निकलमध्ये झालेलं एज्युकेशन आणि जॉब पण टेक्निकल, त्यामुळे थोडं ॲडजस्ट व्हायला काही वेळ लागला नाही. आणि 2017 जॉईन केलं मी बीडला, आणि नंतर जस्ट आता धाराशिवला 2022 ट्रान्सफर होणार आहे, ऑक्टोबर 2022 धाराशिव.
1: बरं, मग आता आता ज्यावेळेस तुम्ही हे असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून, आम्ही तर आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हटलं तर ड्रेस घालला आणि पब्लिक सर्व्हिसमध्ये जाणं असा तो आम्ही समजत होतो, पण तुम्ही हे वायरलेस सेक्शनमध्ये असताना मग तुमचे असे अनुभव कसे असतात? म्हणजे कारण आता बघा, तुम्ही 2011 पासआउट झाला, 2016 तुम्ही 17 जॉईन झालात असं म्हटलात, जवळपास ह्याच्यामध्ये आता 7-8 गेलेली आहेत, तर टेक्नॉलॉजीमध्ये काही चेंज आलेला आहे का? कारण आता मोबाईल पण आहे सगळं आहे का, ही टेक्नॉलॉजी वेगळीच आहे तुम्ही ज्याला डील करताय ते?
0: हां, तर टेक्नॉलॉजीमध्ये हे बरोबर प्रश्न आहे की गव्हर्नमेंटमध्ये टेक्नॉलॉजी येण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे आपल्याकडे कसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी आली की लगेच ती अडॉप्ट करतात प्रायव्हेट सेक्टर, त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर आज जरा एक चांगल्या पोझिशनला आहे. आणि गव्हर्नमेंटमध्ये टेक्नॉलॉजी येण्यासाठी थोडा वेळ लागतो. मग आपल्याकडे फक्त अगोदर अॅनॉलॉग होतं. मी ज्यावेळेस 17 जॉईन झालो त्यावेळेस अॅनॉलॉग सिस्टीम होती, म्हणजे अॅनॉलॉगवर कम्युनिकेशन होतं. पण सध्या आता डिजिटल आलेलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर पण आता प्रायव्हेट लेवलच्या बरोबरच आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला पण आता टेक्नॉलॉजीशी अडॉप्ट करणं एकदम म्हणजे गरजेचं झालं आहे ते. कारण जुन्या अॅनॉलॉगवर कम्युनिकेशन एवढं प्रॉपर किंवा एक मश असायचं आवाजामध्ये, त्यामुळे ते बंद झाल्यानं आता सध्या डिजिटल आलं आहे. मग डिजिटलवर एकदम कम्युनिक आपण जसं बोलत आहे समोर तसा आवाज येतो आपल्या ह्याच्यामधून, वॉकीटॉकी असेल किंवा सेटमधून. म्हणजे कम्युनिकेशन पण बदललेलं आहे. आणि अगोदर काय एक व्ही सी, आता म्हणजे एक अधिकारी आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे काही इन्चार्ज आहेत, तो इन्चार्जला एस पी ऑफिसला येऊन त्यांची मीटिंग वगैरे व्हायची एस पी साहेबांसोबत. पण आता ते सध्या थोडं बंद होऊन आता व्ही सीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एका क्लिकवर जग आहे तसं. म्हणजे एक लिंक तयार करायची, प्रत्येक अधिकाऱ्याच्यांना व्हॉट्सअपला पाठवायची, मग ते डायरेक्ट जॉईन होणार आणि डायरेक्ट व्ही सीवरच. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी नवीन आली तसंच पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण ते इम्प्रूव्हमेंट आलेलं आहे. सध्या सर जे काय व्ही सीवर चालू आहे.
1: अच्छा, तर आम्ही आम्ही काय पाहायचो की जुन्या काळामध्ये ज्यावेळेस ते ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही वगैरे होते, तर काय असायचं की तिथली जे वायरलेस सिस्टीम असेल किंवा ते असं, तर त्याचं पण कधी कधी कॅच करायचं टी व्हीमध्ये, त्या टी व्हीमध्ये आवाज यायचा त्या वायरलेस सिस्टीमचा, तर त्यावेळेस ते अॅनालॉग.
0: हां, मग त्यावेळेस ते एनकोडिंग नावाचे एक, म्हणजे त्यामध्ये ना सिक्युरिटी आहे. आणि ते अॅनॉलॉगमध्ये तेवढी प्रॉपर सिक्युरिटी वगैरे नव्हती, पण ते डिजिटल जे घेतलेलं आहे आपण, तर डिजिटलमध्ये प्रॉपर एनकोडिंग आहे, सिक्युरिटी आहे. म्हणजे आपला आवाज फक्त त्यांनाच ऐकला जाईल ज्याच्याकडे किती सिक्युरिटी तो सेट आहे, बाकी कोणीही त्याला डिटेक्ट जरी केला तर त्याला काही संबंध नाही, सगळं इन्क्रिप्टेड.
1: नाही, हे जस्ट एक मी कशासाठी सांगितलं, कारण माझं बॅकग्राऊंड पण माझे वडील डिपार्टमेंटला असल्यामुळे आम्ही पोलीस क्वार्टरला राहायचो.
0: ओके ओके,
1: त्या ठिकाणी मग काय ते टीव्हीमध्ये कॅच करायचा तो आवाज.
0: त्यावेळेस कसं ते अॅनॉलॉग असल्यामुळे ना सिग्नल आले ना, त्या सिग्नलची एनकोडिंग असे एनकोडिंग असणार. टेक्नॉलॉजी चेंज झाले, सिक्युरिटी फीचर्स ऍड केले आहेत, डिजिटल झाले आहे, त्यामुळे डाटा वगैरे असं चोरीला जाणे किंवा एक प्रकारे इंट्रोड्यूट करणे एकदम हार्ड आहे. सगळी सिक्युरिटी आहे, म्हणजे ह्या वायरलेसमध्ये एवढी सिक्युरिटी आहे ना, तर फ्रिक्वेन्सी पण आहे आणि आपण हे फ्रिक्वेन्सीसाठी पे करतो. असं फ्रिक्वेन्सी भेटत नाही आपल्याला. हां, म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी आहे कोणी यूज करू शकत नाही, जरी यूज केली तर त्याच्या काही कामाचं नाही, कारण ते एनकोडिंग वगैरे असते.
1: बरोबर आहे,
0: त्यामुळे आपल्याला हे सेपरेट फ्रिक्वेन्सी असते आणि ते फ्रिक्वेन्सी कोणाला देता येत नाही, लायसन्स फ्रिक्वेन्सी आपली.
1: बरोबर,
0: त्यामुळे नवीन नवीन सिक्युरिटी वगैरे आलेली आहे.
1: तर मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते श्री किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी. ते मूळता राहणारे औसा येथील आहेत. 2011 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आय टीमधून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. सध्या असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून वायरलेस सेक्शनमध्ये धाराशिव पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत. तर हे तुम्हाला विचारण्याचं कारण असं होतं, की तुम्ही 2011 आय टी मधून पासआउट झालात, पुन्हा लेक्चरशिप केली, पुन्हा नवोदयचा सगळा विषय झाला आणि टेक्नॉलॉजी तर डे बाय डे चेंज होतच होती. तर या ठिकाणी असा एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असताना तुम्हाला पण त्या टेक्नॉलॉजीच्या अनुसार अपडेट व्हावं लागतं का, किंवा तुम्ही त्या पद्धतीने स्टडी करता काय असतं नेमकं?
0: नाही, नक्कीच, कारण टेक्नॉलॉजी बदलली की आपला पण अपडेट होऊ लागते. कारण आता अॅनॉलॉग होती, अॅनॉलॉग सिस्टीम पूर्ण ती कंडम करून आपण डिजिटल घेतली.
1: हो,
0: मग डिजिटल नंतर जर आता पुढे चालून जर VCA म्हणजे व्हिडिओवर, आता सध्या कसं आहे ऑडिओवर चालू आहे सगळं, म्हणजे कम्युनिकेशन ऑडिओ. आता काही काही ठिकाणी आपलं लोकेशन द्यायचं असते, लोकेशन देण्यासाठी तो घरी बसून भी देऊ शकतो. पण आता तसं नाही, आता GPS म्हणजे व्हॉट्सअपला GPS लोकेशन पाठवायचं, म्हणजे टेक्नॉलॉजी जशी आली व्हॉट्सअप, म्हणजे आता तू घरी बसून लोकेशन देऊ शकत नाही, त्या स्पॉटला जाऊनच लोकेशन ती सेंड करणं, म्हणजे अशी एक टेक्नॉलॉजी आलेली आहे बरेच. मग तसेच आपण पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, ठीक आहे, जे की रात्री पेट्रोलिंग असते. मग पेट्रोलिंग केल्यानंतर प्रत्येक पेट्रोलिंगचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला एक QR कोड लावलेला असतो, म्हणजे तो पेट्रोलिंगचा जो काय अंमलदार किंवा ऑफिसर आहे तो जाऊन त्या ठिकाणी स्कॅन केला, म्हणजे तो त्या ठिकाणी स्पॉटला व्हिजिट द्यायला आहे. ही टेक्नॉलॉजी आहे सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत, म्हणजे याचा अर्थ की पेट्रोलिंग वगैरे प्रॉपर चालू आहे. आणि नंतर मग ते QR कोड स्कॅन केला की समजते इथे घ्या स्पॉटला गेला, इकडे सॉफ्टवेअरमध्ये समजते की ह्या ह्या हद्दीमध्ये हे ते जात आहे. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी चेंज होईल तसे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खास करून पोलीस डिपार्टमेंटला पण चेंज व्हावंच लागते, कारण त्यानुसारच आपल्याला पण एक काम करायला पण सोपं जाते आणि पारदर्शकता येते कामामध्ये.
1: बरं, आता किशोर आणखी एक आता याच्यासोबत असा विषय येतो की जे तुमचे आता तुमचे मित्र कंपनी आहेत म्हणा, किंवा जे तुमचे क्लासमेट होते इथं ITला असतानाचे, आता ते जर मित्र समजा आता कुठे पुण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, काही जण बाहेर देशामध्ये गेलेले असतील, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो कधी किंवा असा काही विषय?
0: हो हो, नक्कीच, आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती, फ्रेंड्स फॉर एव्हर म्हणून. मग त्या ग्रुपवरती नक्कीच जे काय अपडेट आहेत प्रत्येकाचे, कोण कुठे आहे तेव्हा कोणाचा बर्थडे असेल काय असेल, त्या ग्रुपवरती शेअर करत असतात त्यांचे अनुभव, किंवा कुठे व्हिजिट दिले हे दिले, किंवा आमचं मग कधी तर एक वर्षातून एकदा गेट टुगेदर होतच असतं, गेट टुगेदर पुण्याला, शक्यतो मॅक्झिमम पुण्यामध्येच आहेत त्यामुळे पुण्यामध्ये आमचं गेट टुगेदर होतं. मग तिथं भेटल्यानंतर प्रत्येकाचं काय चालू आहे, कोण कोणत्या फील्डमध्ये आहे, आणि प्रत्येकाच्या फील्डचा कुणाला तर फायदा होतच असतो. आता मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं आता माझ्या फ्रेंड्सला कुठं ना कुठं फायदा होतो माझ्याकडून, काय मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा कुठं काय पोलीस रिलेटेड त्यांचा काय असेल इश्यू, तर ती मार्गदर्शनामध्ये त्यांना पण आणि मला पण माझे कोण रिलेटिव्ह असेल त्यांना IT मध्ये, जर आता सध्या IT चेंज झालेला आहे, IT मध्ये काय होत आहे, तर त्यांच्याकडून पण मला मार्गदर्शन भेटते. म्हणजे हे कनेक्टेड राहणं, कॉन्टॅक्ट कुठं ना कुठं आपला कामाला येतो. त्यामुळं जे अल्युमिनी आहेत आमचे, जे का पास आउट बॅच, ते प्रत्येकाचे ग्रुप असतोच.
1: तुम्हाला असं कधी वाटत नाही का, रिग्रेट होत नाही का की अरे आपण पण पुण्यामध्ये असलो असतो, सिटीमध्ये असलो असतो, किंवा पुढे बाहेर देशात जाण्याचा योग आला असता, आपण काय कुठे अडकून पडलो, असं कधी वाटत?
0: हा हा, असं भरपूर वेळा वाटलेलं आहे. कारण कसं की सॉफ्टवेअर फील्डमधले एक कॉर्पोरेट लाईफ आहे आणि मित्रांचे फोटो स्टेटस बघून एक मनामध्ये एक फिलिंग येतेच, अरे आपण पण आज ह्याच्यासोबत असतो,
1: आज पण तुमचे मित्र सोबत आलेले आहेत.
0: हा, ते मित्र सोबत आलेले ते पाहूनच मला वाटलं अरे मित्र सोबत आहे पुण्यामध्ये, आता दुबईला जाऊन आले आहे, गोव्याला बरेच वेळा झालेत. मग मला पण ते त्यांचे स्टेटस फोटो पाहून वाटतंच, पण कसं कुठेतरी आपल्याला एक समाधान आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे आणि त्यांचं प्रायव्हेट सेक्टर आहे, म्हणजे कसं समथिंग इज बेटर दॅन नथिंग.
1: बरं,
0: म्हणजे आपल्याकडे पण काय तर आहे. आता मार्केटमध्ये गव्हर्नमेंट जॉब सगळे करतात पण प्रत्येकाला मिळत नाही. मग आपण एक समाधान, म्हणजे आपण कसं, आपण जर आपल्याकडे सायकल असेल तर आपण टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं नाही, ज्याच्या जो चलत आहे चलत जाणाऱ्याकडे बघायचं. जर आपल्याकडे सायकल असेल, जर आपल्याकडे फोर व्हीलर असेल, तर आपण कुणाकडे पाहायचं, टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं. म्हणजे एक समाधान वाटते, म्हणजे आपल्याकडे फोर व्हीलर आहे त्याच्याकडे टू व्हीलर आहे, म्हणून एक समाधान शेवटी लाईफमध्ये समाधान आहे, म्हणून ठीक आहे गव्हर्नमेंट जॉबला सॅटिस्फाय केलेलं आहे. हा, भविष्यामध्ये जर चान्स आला तर गव्हर्नमेंट जॉब सोडून तिकडे स्विच करायचा जर चान्स आला तर ते विचार करेन नक्कीच.
1: अच्छा अच्छा, पण तुर्तास मात्र तुम्ही सध्या
0: समाधानी आहे, सॅटिस्फाय आहे जॉब.
1: घरच्यांनी कधी असं काय म्हटलं नाही का की अरे विनाकारण इकडे असं झालं?
0: नाही, घरच्यांनी नाही.
1: पत्नी जास्त म्हणते की अरे आपण पुण्यामध्ये मुंबईमध्ये राहत असतो इथे काय?
0: नाही, पुण्यामध्ये पण चान्स आहे, कारण आमचे वायरलेस सेक्शन आहे, आमची बदली दर 5 वर्षाला होत असते आणि आमची बदली डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट असते. आता पहिला डिस्ट्रिक्ट बीड, नंतर धाराशिव, आता पुढला डिस्ट्रिक्ट मी नक्कीच
1: पुणे.
0: त्यामुळे फक्त एवढंच की गव्हर्नमेंट जॉब, म्हणजे जे का पुण्यामध्ये आहे पण गव्हर्नमेंट जॉब म्हणून पुण्यामध्ये सेटल होईल.
1: अच्छा अच्छा, बरं. तर किशोर, आता परत एकदा आपण त्या जर्नीमध्ये जाऊयात कुठल्या, की 2008 ज्या की तुम्ही ॲडमिशनला इथं आलो होतात, 3 वर्ष इथं तुम्ही कॉलेजमध्ये काढले, तर त्या तीन वर्षामध्ये तुम्ही असं सिन्सिअर स्टुडंट होतात का धिंगामस्ती वगैरे काही विषय होता?
0: नाही, ॲज अ सिन्सिअर पण नाही आणि धिंगामस्ती पण नाही, कारण मी ॲज अ आमचे बहुतेक बॅचमेट बरेच धिंगामस्ती करणारे सिन्सिअर, म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये नाईट नाईट ड्युटी असायची, म्हणजे नाईटला अभ्यास करून सब्जेक्ट जे काय आपल्याला का टॉपर वगैरे यायचे नव्हते, पण काय ॲटलिस्ट एक फर्स्ट क्लास तर डिव्हिजन आलं पाहिजे. आणि धिंगामस्ती करणारी बॅच मला वाटत नाही आमच्या क्लासमध्ये कोणी असं होतं म्हणून जास्त धिंगामस्ती. थोडा नॉर्मल वगैरे होता धिंगामस्ती, पण सर्वजण सिन्सिअर होते आमच्या बॅचमध्ये. थोडाफार धिंगामस्ती असं काय फार मोठा
1: मुली भरपूर असतील.
0: हां, मुली भरपूर होत्या.
1: अच्छा, हां.
0: आय टी कम्प्युटर म्हणल्यानंतर मुली भरपूर होत्या. आणि आमचं डायरेक्ट सेकंड इयर असल्यामुळं ना एक हे असते, म्हणजे ग्रुपिझम टाईप, म्हणजे सेकंड इयर आलेल्यांचा एक ग्रुप वेगळा असतो आणि फर्स्ट इयरपासून आलेल्याचा ग्रुप वेगळा असतो. त्यामुळे आमचा नंतर पुन्हा मग सगळे मिक्स झाले काही वेळानं, पण असं काय नव्हते ढेंगा वगैरे आमच्या क्लासमध्ये.
1: आणि दुसरी गोष्ट जर विचारलेलं तर जसं कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात बरेचसे, गॅदरिंग स्पोर्ट्समध्ये असं काय भाग?
0: हां, स्पोर्ट्समध्ये वगैरे क्रिकेट वगैरेमध्ये पार्टिसिपेट केलं आहे. आणि नंतर मग कल्चर ऍक्टिव्हिटी म्हणल्यानंतर मग इव्हेंट होते आमच्या ऑर्गनाईज केले, त्यावेळेस आम्ही पोस्टर प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन असे जे टेक्निकल, सिंगिंग वगैरे काय नाही, सिंगिंग नाही, डान्सिंग नाही.
1: अच्छा, बरं. काही चित्रपट वगैरे आवडण्याचा असा काही विषय?
0: हा, चित्रपट मूवी खूप बघितल्या.
1: हा,
0: म्हणजे आयुष्यामध्ये जर मूवी पाहिली असेल तर त्या इंजिनिअरिंगच्या त्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये, कारण प्रत्येकाकडे लॅपटॉप होता आणि वायफाय दिलं होतं आपल्या कॉलेजने मोफत वायफाय, वायफायवर डाऊनलोड करायचे आणि मूवी पाहायचे, कारण दुसरं काय छंदच नव्हता. मॅक्झिमम मूवी पाहायचे आम्ही हॉलिवूडचे, हॉलिवूड मूवीचा इंटरेस्ट होता आमच्या पूर्ण बॅचला, त्यामुळे त्यामध्येच गेला पूर्ण नाईट आमची त्यामध्ये जायची.
1: अच्छा,
0: वायफाय असल्यामुळे फ्री.
1: हो हो, अच्छा. बरं, मला काही असं त्या काळातले काही स्टुडंट किंवा त्याच्या अगोदरच्या काळातले ज्यावेळेस OMS जास्त होते आउट ऑफ महाराष्ट्र?
0: हा, OMS ची संख्या खूप होती
1: त्यावेळेस.
0: OMS आमच्या वेळेस OMS आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS होते, कारण त्यावेळेस ENTC चे इंटेक होते 120.
1: अच्छा,
0: म्हणजे 120 कॅपॅसिटी होती.
1: हो,
0: आणि बाकीच्या ब्रँचला 60. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS स्टुडंट होते जास्त मॅक्झिमम. आणि OMS पण एकदम असं मिळून मिसळून राहत होते, आमच्या पण क्लासमध्ये होते, पण आम्ही आज असं आम्हाला कधीच फील झालं नाही की आउट ऑफ महाराष्ट्र आहे. आम्ही सोबत राहायचं, रूममध्ये राहायचं, रूम पार्टनर असल्यासारखंच.
1: बरं,
0: आणि मस्त ऍक्टिव्हिटी वगैरे व्हायच्या त्यावेळेस.
1: किशोर, मग असा विषय येतो की आयुष्यामध्ये एवढं सगळं म्हणजे असं सोपं सोपं राहिलं का? म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे दिगंबर कांबळे वडील तुमचे म्हणजे ते काय करतात, किंवा काय असं काय सगळं सोपं सोपं राहिलं का? स्ट्रगल होतं कसं?
0: असं म्हणजे सोपं पण नव्हतं आणि स्ट्रगल नव्हते, काय ॲज अ ॲव्हरेज. म्हणजे वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंटला होते ॲज अ क्लर्क म्हणून ट्रेझर ऑफिसमध्ये, त्यामुळे थोडंफार फायनान्शियली ठीक होतं, म्हणजे सपोर्ट होता, असं काय म्हणजे एवढं काय हे नव्हतं. म्हणजे कसं आपलं कॉलेज आणि कॉलेजमध्ये अशी त्यावेळेस फीस वगैरे असं काय नव्हती जास्त आहे आता जे सध्या आहे, त्यामुळे फायनान्शियली काय अडचण आली नाही. आणि स्टडी मटेरियल वगैरे तर काय आम्ही रेग्युलर ज्यावेळेस एक्झाम आहे त्याच्या काही दिवस अगोदर स्टडी वगैरे करायचे, म्हणजे असं रेग्युलर स्टडी वगैरे काय नव्हती आमची, कारण इंजिनिअरिंगची पॅटर्न असतो आहे, कोण रेग्युलर स्टडी करत नसतो एक्झामच्या काळामध्येच.
1: अच्छा, तर मग हे सगळं तुमचं म्हणजे किमान तुम्ही तर एक म्हणजे ॲव्हरेजली जरी म्हणायला गेलं तर तुम्ही स्मूथ वेना आतापर्यंत इथंपर्यंत
0: स्मूथ वेना बरोबर.
1: अच्छा, तर मग सध्या आता घरी कोण कोण असतं मग तुमच्या?
0: आता सध्या आई आहे आणि दोन भाऊ.
1: अच्छा,
0: मी आणि माझं लग्न झालं जस्ट गेल्या वर्षी, म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आता अॅनिव्हर्सरी झाली माझी.
1: अच्छा अच्छा,
0: सप्टेंबरला.
1: आमच्या वतीने पण शुभेच्छा.
0: ओके, थँक्यू थँक्यू. मिसेसचाच फोन होता आता.
1: अच्छा अच्छा, आणि ते काय करतात?
0: ते त्यांचं बीएड झालं आहे आणि हाऊस वाईफ आहेत
1: सध्या. बरं, तर मग किशोर आता शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की आता सध्या तर IT CSE आहे समजा, कॉम्प्युटर सायन्स करून बरेचसे विद्यार्थी कंपनीमध्ये जाण्याचा विचार करतायत, बऱ्याच गोष्टी करतायत, तर हे जे काही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत किंवा कोणीही समजा असं शिकणार असेल कॉलेजमध्ये, काय डोक्यामध्ये असं थीम घेऊन गेलं पाहिजे, काय असे गोल्डन रूल किंवा गोल्डन वर्ड्स असतील की जे तुम्ही सांगू इच्छिता की आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर या पद्धतीने गेलं पाहिजे?
0: हां, तर मी एकच सांगेन, जर तुम्ही इंजिनिअरिंगला घेतलं असेल आणि त्यातल्या त्यात जर तुमची IT किंवा कम्प्युटर जर असेल, कारण आता आपल्या PM तर डिजिटल इंडिया नावाची कन्सेप्ट आणलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या भविष्यात कम्प्युटर शिवाय काही होणार नाही, जे काय असेल ते सर्व कम्प्युटर असणार आहे, त्यामुळे कम्प्युटर आणि IT वाल्यांसाठी खूप गोल्डन डेज आहेत. तर मी तर म्हणेन त्यांनी आता सध्या जे मार्केटमध्ये चालू आहे जे हे नाही, आता यूट्यूब गुगल वगैरे 24 तास फ्रीच आहे, त्यामुळे यूट्यूब गुगलवर जे काय व्हिडिओ आहेत IT काय आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आता काय करतात, आता आमची चूक काय झाली, आम्ही ॲडमिशन घ्यायचं आणि जे काय थेरॉटिकल सब्जेक्ट आहे ते सब्जेक्टच फक्त आम्ही स्टडी केलं आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही कधी मार्केटमध्ये काय चालू IT इंडस्ट्रीमध्ये आम्ही ते कधी पाहिले नाही. तर मी हे ह्या स्टुडंटला एवढं सांगेन, जी काय सध्या मार्केटमध्ये चालू IT मार्केटमध्ये IT इंडस्ट्रीमध्ये, ते टेक्नॉलॉजी तुम्ही कॉलेजमध्ये असताना लर्न करायची, म्हणजे कुठं क्लास असेल किंवा यूट्यूबवर किंवा जे काय सोर्स असेल त्या सोर्सच्या माध्यमातून ती लर्न करायची, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पास आउट होता ना तर ती टेक्नॉलॉजी तुम्हाला नक्कीच कुठं ना कुठं पास आउट झाले की लगेच जॉब मिळेल. आता आम्ही पास आउट झाल्यानंतर आम्हाला एका वर्षाने जॉब भेटला. आता सध्या आय टीमध्ये पास आउट झाले की लगेच जॉब आहे, किंवा मग तुम्ही फायनल इयरला असताना तुमच्या हातामध्ये जॉब जर ती टेक्नॉलॉजी जर तुम्ही शिकलात कोणती जे सध्या आय टीमध्ये चालू आहे.
1: आणि जे सोशल मीडियाचा वगैरे वापर असतो आपण तर आता एसआय वायरलेस सेक्शनमध्ये आहेत पण आपल्याच डिपार्टमेंटमध्ये सायबर पण असतं, हे सोशल मीडियाचं जे आजकाल म्हणजे तरुण वर्ग जो वापर करतो त्याला तुम्ही कसं सांगाल?
0: हा तर ते सोशल मीडियावर काहीतरी आळा घालायला पाहिजे, कारण तरुण वर्ग ग्रुप तयार करणार त्यामध्ये एक नको त्या गोष्टी निगेटिव्हिटी पसरवणार, मग त्यासाठी एक सॉफ्टवेअर वगैरे आहे त्या सायबरचं वगैरे पूर्ण त्यावर लक्ष आहे. तर मी तर त्यांना सांगेन की जेवढं शक्य होईल तेवढं त्या एक अफवा किंवा जे काय वाईट गोष्टी आहेत सोशल मीडियावर त्याच्यापासून दूर राहावे, कारण आज नाही तर उद्या तुम्हाला कारवाई होणारच आहे, कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर आता पोलिसांचं लक्ष आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. आणि सध्या ॲडव्हर्टायझिंग पण करत आहेत, बॅनर वगैरे लावून अफवावर विश्वास ठेवू नका, व्हॉट्सअप वगैरे जे काय असेल सगळीकडे कारवाई सुरू झाली आता. त्यामुळे शक्य होईल तेवढं युवा पिढीनं सोशल मीडियावर अफवा किंवा एक त्याच्यापासून दूर राहावे.
1: नाही हे तर तुम्ही कायदेशीररित्या सांगितलं, पण माझा एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा पण होता की जे सोशल मीडियावर तासन तास घालवतात रील्स अमुक अमुक तमुक त्याचा तर त्याच्या त्याला काही बंधन घालू शकत
0: नाही. पण त्याच्या आयुष्यामधले जे काय ते सध्या करायचे हे आहे म्हणजे करिअरसाठी जे काय त्याला करायचं आहे तो तर घालत आहे. आता इंडियन गव्हर्नमेंटनं चांगलं डिसिजन घेतलं टिकटॉक बंद करून, कारण टिकटॉक हे कसं घेतलं तर चांगलं आहे नाही तर वाईट आहे.
1: बरोबर,
0: त्याच्यातून फायदे पण आहेत आणि जेवढे फायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त तोटे आहेत. मग त्यापेक्षा युवा पिढीनं डिसाईड केलं पाहिजे की अगोदर आपलं करिअर करायचं आपला का एक सोशल मीडियावर वाया वेळ वाया घालून जे का आपल्या करिअरचे महत्त्वाचे वेळ वाया घालून, मग त्यापेक्षा डिसिजन त्यांचे स्वतःच आहे ते जेवढं दूर राहील तेवढं चांगलं आहे सोशल मीडियापासून.
1: अच्छा, म्हणजे हे कशासाठी विचारलं मी, कारण तुम्ही त्याच्याशी डील पण करत आहात, तुम्ही एका बॅकग्राऊंडहून वर आलात आणि तुम्ही एखादा गव्हर्नमेंट जॉब पण करत आहात, पण ठीक आहे युवकांनी ठराव हे गरजेचं असं म्हणता. तर शेवटी जाता जाता एक आमचा फॉर्मॅट असतो की तुम्हाला इथं कॉलेज कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्या असेल किंवा तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे ते सांगा की जे आम्ही या मुलाखतीनंतर प्ले करूत.
0: आम्हाला पाय ठेवल्यानंतर एक एक्झॅक्ट आता सांगायचं म्हणलं तर ते आठवणीचं गाणं आहे. आठवणीमध्ये आम्ही कॉलेजला असताना बरेच गाणं वगैरे ते प्ले वगैरे केलेले आहेत
1: त्या काळात बघितलेला एखादा चित्रपट.
0: हा चित्रपट
1: प्रेमभंग झालेला एखादा
0: प्रेमभंग तर असं का म्हणजे आम्ही त्या ट्रॅकवर गेलाच नाही त्यामुळे तसं तर काय झालं नाही, पण चित्रपट आमचे त्यावेळेस खूप होता तो म्हणजे 3 इडियट्स जस्ट आलेला होता आणि जस्ट इंजिनिअरिंगच्या लाईफवर असल्यामुळं तो खूप हे झाला.
1: बरं,
0: मग त्या 3 इडियट्स म्हटलं का आम्ही नेहमी ऐकायचं सारी उमर हम मर मर के जे ती गाणं आमच्या पूर्ण असं तोंडावर असायचं नेहमीच.
1: ते तर अँथमच होतं त्या काळात
0: त्यावेळेस, म्हणजे ते एक टॅगच झाला होता इंजिनिअरिंगचा.
1: बरोबर,
0: आणि प्रोजेक्ट वगैरे म्हणजे जे काय दाखवलेलं आहे ते जवळपास एक स्टुडंटशी निगडीतच होत्या इंजिनिअरिंगच्या, त्यामुळे ती गाणं एक प्ले करू शकता तुम्ही.
1: अच्छा,
0: 3 इडियट्स म्हटलं सारी उमर हम मर मर के जे मस्त होते ते.
1: अच्छा, तर किशोर दिगंबर कांबळे तुम्ही या ठिकाणी खरंच आलात आणि आता धाराशिव तुम्ही पोलीस मुख्यालयात आहेत, तर निश्चितच आता हे तर तुमच्या जर्नीची मुलाखत झाली, पण वायरलेस सेक्शनला सोडूनसुद्धा तुमच्याकडे सायबर पण आहे, तर तुम्ही नवीन SV साहेब पण आलेले आहेत त्यांना पण कानावर घालून रेडिओ तेरणाचा तुम्ही उपयोग करू शकता या सायबरच्या संदर्भामध्ये अवेअरनेस करण्यासाठी असेल किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी असतील किंवा पोलीस डिपार्टमेंटचे जे काही समजा पब्लिकसाठी इन्फॉर्मेशन द्यायचे असतील वेलफेअरच्या दृष्टिकोनातून त्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणाचा उपयोग करू शकता, त्यांनाही सांगू शकता. पण आज तुम्ही तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकूणच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तुमचं शिक्षण आणि त्याच्यानंतरचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे ते जे अनुभव तुम्ही शेअर केले त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो.
0: ओके, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या इन्स्टाला आणि फेसबुकला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970590 9970590900. ऐकत रहा, आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.
2: सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत गोष्टी आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मंडळीच्या कार्यक्रमात एक महत्त्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या माध्यमातून आपल्या उन्हाळी हंगाम जो आता सुरू होणार आहे, तर या उन्हाळी हंगामामध्ये जी महत्त्वपूर्ण पिकं आपण घेत असतो, तर ती पिकं कोणती असणार आहेत याच्या संदर्भातील माहिती आजच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. त्याचबरोबर येणाऱ्या काही भागांमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये कोणकोणती भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकं असतील या संदर्भात देखील माहिती करून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी लागवडीमधील शेतकऱ्याचं एक महत्त्वाचं पीक म्हणून ओळखलं जाणारं पीक आहे, अर्थात मका. मका लागवड हे असं पीक आहे ज्यामधून शेतकऱ्याला अवघ्या 2 ते 3 महिन्यात चांगलं उत्पादन मिळू शकतं. तसेच या पिकाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये देखील होत असतो, त्यामुळे जनावरांना खाद्यपदार्थाचा खर्च कमी होतो आणि जनावरांच्या दूध वाढीमध्ये देखील चांगला फायदा शेतकरी बांधवांना मिळू शकतो. आणि शेतकरी मित्रांनो, मका लागवडीसाठी उन्हाळी हंगाम म्हणजेच उन्हाळी मका लागवड हे योग्य हंगाम मानला जातो. तर आज आपण संपूर्ण माहिती या विषयाची करून घेणार आहोत. मित्रांनो, उन्हाळ्यामधील मका लागवड जर आपल्याला करावायची असेल तर त्यासाठीचा उत्तम कालावधी असू शकतो 15 जानेवारी ते फेब्रुवारीचा महिना. या महिन्यात जर आपण लागवड केली तर आपलं उत्पादन हे मे ते जून महिन्यात आपल्याला मिळून जाईल आणि आपलं उत्पादन हे पाऊस पडण्याच्या अगोदर तयार होऊ शकतं, ज्यामुळे आपल्या पिकावर कोणत्याही प्रकारचा पावसाचा परिणाम होणार नाही किंवा नैसर्गिक नुकसानसुद्धा होत नाही. लागवड करायच्या आधी आपल्याला रान तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये प्रति एकर 5 ते 6 ट्रॉली शेणखत किंवा गांडूळ खत टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतामध्ये आपल्या उभ्या आडव्या स्वरूपाची नांगरट करून घ्यायची आहे. जर आपल्याकडे ट्रॅक्टर नसेल तर कुळवणी देखील करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला रोटर मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सरी पाडून वाफे तयार करावायचे आहेत. सरी हे आपल्याला जमिनीच्या उताराच्या भागाने पाडून घ्यावायचे आहेत आणि 2 सरींमधील अंतर हे आपल्याला 2.5 ते 3 फुटाच्या आसपास ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाला हवा मिळण्यास आणि वाढीस एक उत्तम जागा प्राप्त होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, मका लागवड करत असताना सर्वात महत्त्वाची जी निवड असते ती म्हणजे वाणांची निवड. या पिकासाठी महाराष्ट्रात जे उत्तम वाण आहेत ते आता बघणार आहोत. याच्यामध्ये ॲडव्हेंटा 756, P3 401, पॉइनीर DNH 8255, टाटा NK 30 सिजेंटा, याचबरोबर P3502 पॉइनर हे वाण सध्या शिफारस केलेले आहेत. त्यामुळे लागवड करण्याआधी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन या संबंधित वाणांची माहिती आपण घेऊ शकता आणि प्रति एकर 9 ते 10 किलो बियाणे आपल्याला पेरणीसाठी पुरू शकतं. आता लागवड कशी करणं गरजेचं आहे या संदर्भातील माहिती करून घेऊयात. या पिकाची लागवड करायच्या आधी सरी पाडल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये प्रति एकर 10:26:26 जवळपास 4 ते 5 पोती टाकणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर 2 पोती युरिया देखील टाकावायचा आहे. हे आपण सरी मारल्यानंतर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सरीमध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे. पाणी हे आपण ड्रिप किंवा पाटाने देखील सोडू शकतो. 1 दिवस पाणी जमिनीमध्ये योग्य प्रकारे मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला मका पिकाची लागवड करायची आहे. महाराष्ट्रातले खूप सारे शेतकरी ॲडव्हेंटा 756 या वाणाची निवड करतात. याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे पीक 12 महिने येऊ शकतं. तसेच कमीत कमी 2 कणसे एका रोपाला लागू शकतात. त्यामध्ये 2 कणसाचे वजन हे 1/2 किलोच्या वरसुद्धा असू शकतं. बियाण्यांची लागवड करत असताना आपल्याला 4 ते 5 इंच अंतर हे दोघांमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक एक दाणा निवडून आपण त्याची लागवड करावायची आहे. लागवड ही आपण एका सरीच्या उंचीच्या जिथपर्यंत पाणी पोहोचलं आहे त्याच्या खालच्या भागापासून आपण लागवड करू शकतो. लागवड केल्यानंतर पिकावर सर्वात पहिला अटॅक येतो, तो म्हणजे लष्करी आळीचा. आणि हा अटॅक टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीला रोप मोठे झाल्यानंतर म्हणजे रोपे 20 ते 25 दिवसांची झाल्यानंतर त्यानंतर यनवान आणि प्रोक्लेन ही औषधे फवारून घ्यायची आहेत. हे फवारल्यानंतर तुमच्या सर्व पिकातील आळ्या नष्ट होऊन जातील. तसेच लागवडीच्या वेळेस टेंजन नावाचं औषध आपल्याला 200 लिटरच्या आसपास प्रति एकर फवारून घ्यायचं आहे. मंडळी, या पिकासाठी खास करून औषधांची जास्त गरज भासत नाही, परंतु आपल्याला काही ठराविक औषधंही या पिकासाठी वापरायची आहेत. मका या पिकासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो आणि यासाठी प्रति एकरी संपूर्ण खर्चा 20 ते 25 हजार इतका येऊ शकतो आणि या खर्चातून 2 ते 3 महिन्यानंतर आपलं उत्पादन हे जवळपास 1 लाख ते 1.5 लाख रुपये इतकं सुद्धा निघू शकतं. त्यानंतर उरलेला चारा आपण जनावरांसाठी वापरू शकतो, विकू शकतो आणि त्याचाही आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, मका हे पीक गाई म्हशींच्या किंवा शेळीपालन किंवा जनावरांच्या चारा पिकातील एक महत्त्वाचं पीक आहे. या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला दुहेरी फायदा होतो, म्हणजेच मका विकून आणि घरगुती मका पिकाच्या हिरव्या वैरणीचा चारा करून त्याचा उपयोग जनावरांच्या खाद्यामध्ये देखील केला जाऊ शकतो आणि त्यातून आपल्याला चांगल्या प्रतीचं दूध देखील पशूंच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतं. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला जर मका पिकाची लागवड करावायची असेल तर आत्ता ज्या बाबी आपण ऐकलेल्या आहेत त्या बाबींचा निश्चितपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपण वापर करू शकतो आणि मका पिकाचं अधिकचं उत्पादन आपण घेऊ शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच, पुन्हा आपण भेटणारच आहोत. शिवार वार्ताच्या पुढील भागात आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या माध्यमातून अनेक श्रवणीय गीतं आपण ऐकत असतो, पण काही गीतं आपल्या मनाचा ठाव घेतात आणि ती कायम एक आठवण आपल्या हृदयामध्ये ठेवतात। अशीच

बहार रेट्रो लव स्पेशल गीत आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहात, जी गीत सदैव आपल्याला आनंदित करीत आलेली आहेत आणि आपल्या भावना सुद्धा त्यांनी जागृत ठेवलेल्या आहेत। तर अशीच सुंदर गीत आजच्या स्वरभार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात बालिका वधू या चित्रपटासाठी अमित कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीत आपण ऐकत आहात। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत। संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे अनामिका।

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अमित कुमार आणि लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे लव्ह स्टोरी.

श्रोते हो, रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. आपण आनंद घेत आहात स्वर बहार या कार्यक्रमाचा. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं. संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे पडोसन.

श्रोतेहो कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत सुमन कल्याण आणि मोहम्मद रफी. गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे ब्रह्मचारी.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीतं, अजरामर गीतं आपण ऐकत आहात, ज्यांनाच आपण रेट्रो लव्ह स्पेशल या नावानं देखील ओळखतो. श्रोतेहो, कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत जगजीत सिंग आणि चित्रा सिंग. गीत आहे जावेद अख्तर यांचं. या गीताला संगीत दिलं आहे कुलदीप सिंग यांनी, तर चित्रपट आहे साथ साथ.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मजरूह सुलतानपुरी यांचं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार.

श्रोतेहो स्वरभार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कुदरत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील मजरूह यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीतं आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आर डी बर्मन आणि चित्रपट आहे मेरे जीवन साथी.

0: श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात शक्ती या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील गुलजार यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.
1: सुपरहिट गाने इस चॅनल पर ही है सुनहरे गाने और कुछ यादें. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीतं आपण ऐकत आहात. स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातील गीत. या गीताला संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी आणि गायक कलाकार आहेत अमिताभ, आशा भोसले आणि शरद.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमासंबंधी आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे.

0: गणना आपली आहे।
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। पुन्हा हजर झालीय आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये। आजचे बिग स्टार देखील खूप बिग बिग बिग स्टार आहेत। कोण आहेत सांगणार आहे मित्रांनो। हिंदी सिनेमा लोकप्रिय आणि लोकाभिमुख करण्यामागे अनेकांचा हातभार लागलेला आहे। याच अभिनेत्यांनी एक काळ गाजवला, अनेक नवीन समीकरणं निर्माण केली, आणि अनेक विषय असतील संगीत, आणि त्या काळातही आपल्या अनोख्या स्टाईलने त्यांनी अनेकांना वेड लावलं। पण यामध्येही ज्यांनी आपल्या केवळ अदाकारांनी सदाबहार हे विरुद्ध गाजवलं, ते महान अभिनेते म्हणजे देव आनंद। आणि खऱ्या अर्थाने बिग स्टार हे विरुद्ध ज्यांना हुबेहूब बसतं, ते म्हणजे आपले देव साहेब। तर करूया आपला बिग स्टार पुन्हा सदाबहार। आजचे आपले बिग स्टार चॉकलेट बॉय देव आनंद।

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजचे आपले बिग स्टार आहेत देव आनंद.
1: नफ

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ देणा 90.4 एफएम वरून. आजचे आपले बिग स्टार आहेत देव आनंद. देव साहेबांनी 1946 साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली हम एक है या चित्रपटांनी आणि 1949 साली त्यांनी नवकेतन फिल्म कंपनीची निर्मिती केली आणि या माध्यमातून त्यांनी 35 चित्रपटांची निर्मिती केली आहे. पण देव आनंद जेव्हा काम मिळवण्यासाठी मुंबईत आले तेव्हा मिलिटरी सेन्सर ऑफिसमध्ये 160 रुपये प्रति महिना त्यांना काम मिळालं. याच दरम्यान त्यांची भेट झाली अशोक कुमार यांच्याशी आणि प्रख्यात दिग्दर्शक गुरुदत्त यांच्यासोबत आणि त्यांना मोठा ब्रेक देखील मिळाला तो जिद्दी या चित्रपटाने. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत चॉकलेट बॉय देव आनंद. यानंतर नवकेतन फिल्म कंपनी अंतर्गत त्यांचे मित्र गुरुदत्त यांना दिग्दर्शक म्हणून घेतलं आणि बनवला चित्रपट बाजी. हा चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. यानंतर देव साहेबांनी अनेक नकारात्मक भूमिकाही केल्या. यामध्ये राही आणि आंधिया हे चित्रपट प्रदर्शित झाले. यानंतर त्यांचा टॅक्सी ड्रायव्हर हा चित्रपट प्रदर्शित झाला, तोही सुपर डुपर हिट ठरला. यामध्ये त्यांची हिरोईन होती कल्पना कार्तिक आणि यापुढे त्याच देवानंद यांच्या अर्धांगिनी ठरल्या. यानंतर मात्र देव साहेबांचं नशीबच बदललं. यानंतर त्यांचे मुनिमजी CID आणि टॅक्सी ड्रायव्हर हे चित्रपट आले ज्यांना प्रचंड यश मिळालं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत देव साहेब.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत देव साहेब. देवानंद यांच्या फिल्मी करिअरला आणखीन एक वळण मिळालं, ते खूप महत्वाचं ठरलं. 1965 साली त्यांना मिळाला त्यांचा पहिला रंगीत चित्रपट गाईड. या चित्रपटाचं लेखन केलं होतं आर के नारायण यांनी आणि दिग्दर्शन केलं होतं त्यांचे बंधू विजय आनंद यांनी. यात त्यांच्या सोबतीला होत्या वहिदा रहमान आणि हा चित्रपट हिंदी सिनेमामधील मास्टर पीस मानला जातो, जो कधीही दुसऱ्यांदा बनवला जाऊ शकत नाही. यातील भूमिका देव साहेबांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेली.

मिक्सस्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजचे आपले बिग स्टार आहेत देव आनंद. यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना एक आणखीन उपाधी मिळाली, ती म्हणजे चॉकलेट बॉय या नावाने. यानंतर विजय आनंद आणि देव साहेबांनी आणखीन एक सुपरहिट चित्रपट दिला, तो होता ज्वेल थीफ. यामध्ये त्यांच्या सोबत होत्या वैजयंती माला. यानंतर त्यांना आणखीन एक सुपरहिट चित्रपट आला जॉनी मेरा नाम. यामधील CID ऑफिसरची भूमिका प्रचंड गाजली. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिसून आल्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि प्राण. हा चित्रपट त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा ठरला.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत चॉकलेट बॉय देवानंद। 1970 दशकात देवानंद यांनी एका नव्या इनिंगला सुरुवात केली। यामध्ये त्यांनी दिग्दर्शित केला पहिला चित्रपट ज्याचं नाव होतं प्रेम पुजारी। यानंतर त्यांचा आणखीन एक मास्टर पीस आला तो म्हणजे हरे रामा हरे कृष्णा। यामध्ये त्यांनी मोठा ब्रेक दिला अभिनेत्री जीनत अमान यांना। हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला। या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मुमताज यांच्या सोबत काम केलं। याच वर्षी त्यांचा आणखीन एक चित्रपट आला तो म्हणजे तेरे मेरे सपने। यानंतर त्यांनी आणखीन एका नव्या चेहऱ्याला संधी दिली, त्या होत्या टीना मुनीम आणि चित्रपट होता देश परदेश। हा चित्रपट देखील सुपर डुपर हिट ठरला।

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत देव आनंद.
1: शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत देव आनंद. यानंतर देव साहेबांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. यामध्ये बनारसी बाबू, वारंट, स्वामी दादा, हम नौजवान या चित्रपटांचा समावेश करावा लागेल. त्यांनी अगदी 1994 सालापर्यंत त्याच उमेदीनं काम केलं. याच काळात त्यांनी अनेक नवोदितांना घेऊन बनवला चित्रपट लष्कर. अगदी 2005 पर्यंत ते कार्यरत राहिले. यामध्ये 2000 दशकात सेन्सर अमन के फरिश्ते आणि 2005 साली मिस्टर प्राइम मिनिस्टर यासारखे चित्रपट केले. वयाच्या सत्तरीतही त्यांची ही उमेद इतरांना लाजवणारी होती.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत चॉकलेट बॉय देव आनंद. देव आनंद हे खऱ्या अर्थानं नायक ठरतात कारण त्यांच्या कामामध्ये त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याला झोकून दिलं. त्यांनी कधीही आपल्या कामाचा आळस केला नाही. त्यांनी अनेक महान कलाकारांना घेऊन त्यांच्यातील कला गुणांना वाव दिला. यामध्ये शंकर जयकिशन, ओपी नय्यर, कल्याणजी आनंदजी, याचबरोबर एस डी बर्मन, आर डी बर्मन, लेखक हसरत जयपुरी, मजरूह, नीरज, आनंद बक्षी, मोहम्मद रफी, किशोरदा आणि मुकेश यांचा समावेश होतो. खरंच देव साहेब एक व्यक्ती, एक सदाबहार अभिनेता, त्याचबरोबर एक कलाकार म्हणून ते कधीही महान ठरतात. ज्या कलाकाराने अनेक नव्या संकल्पना निर्माण केल्या आणि कलाकारांना संधी दिली आणि हिंदी सिनेमा आणखीनच प्रगल्भ केला, पडदा मोठा केला. त्यामुळं देव साहेब आहेत रेडिओ उदयनाचे बिग स्टार. आजचे आपले बिग स्टार देव आनंद.

याचबरोबर मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. पुढचाही कलाकार असाच असणार आहे हर हुन्नरी. तेव्हा ऐकायला विसरू नका बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आजचा आपला बिग स्टार शो होता देव आनंद यांच्यावरती. आजचा शो कसा वाटला हे तुम्ही मला व्हॉट्सअप करून नक्की सांगा 9970500900 वरती. आणि ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आजी प्यार की राहों में रुकना क्या,

रन रन रन रन रन रन रन रन रन रन

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.